सोलापूरकर नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948, 18 मे 2026। सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत। आमच्या आजच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आपण ऐकत आहात. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मंगलदायी, चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या शुभ प्रातःकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय.

आजच्या नितांत सुंदर भक्तिमय शीतल लहरींनी निसर्ग सुरांनी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकाळची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेली जगदीश खेपूडकर यांची भोपाळी. राम कदम यांचं संगीत आहे.

0: कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: महेंद्र कपूर आणि सहकार्यांनी गायलेली जगदीश खेबडकर यांची भूपाळी आताच आपण ऐकली। 6:10 झाली आहेत।
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।

आजचा सुविचार. श्रोते हो, पुस्तक आणि ग्रंथ वाचल्यानं व्यक्तीचा वैचारिक आणि भौतिक विकास होतो, तर ध्यान आणि आत्मचिंतनानं व्यक्तीचा आत्मिक विकास होतो. संत अमृतराय महाराजांचा अभंग आता आपण ऐकूयात, ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात.

रसिक, जन्म आणि मृत्यू हे एकाच सरळ रेषेचे दोन बिंदू आहेत. एक जीवनाचा आरंभ बिंदू आहे, तर दुसरा परिपूर्णतेचा अंतिम बिंदू आहे. जी एम लोंढे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकूया.

जी एम लोंढे यांनी गायलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आताच आपण ऐकला. श्रोते हो, हा संपूर्ण आठवडा तुम्हाला आनंददायी आणि सुखाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला ऐकवतो पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गो नी दांडेकर यांचं हे छानसं भजन.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गोनी दांडेकर यांचं भजन आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:26 होत आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: अज्ञानी मूरख बहुत, प्रज्ञाहीन अनेक, प्रज्ञा ज्ञान निधान हो, कोई बिरला एक. अज्ञानी मूर्ख लोकांच्या गर्दीत एखादाच प्रज्ञावंत आपल्या प्रज्ञाप्रकाशानं दस दिशा दिपवून टाकतो, अशा अर्थाचा आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा दोहा. 11 एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण साजरी करतो. महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्व ओळखून स्त्रिया आणि बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. अज्ञानामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं हे सांगताना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्येमुळे शोषित पीडितांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक नुकसान झालं. त्यांना सक्षम करण्यासाठी महामानवांनी शिक्षणाचा, ज्ञानाचा मार्ग त्यांना दाखवला. अंधश्रद्धा नाकारल्या, कर्मकांडावर प्रहार केले, अनिष्ट चालीरीतींचं उच्चाटन व्हावं यासाठी अथक परिश्रम घेतले. या महामानवांच्या महान कार्यानं सन्मान आणि जीवन जगण्याचा मार्ग दोन्ही मिळालं. पण उच्च शिक्षित होऊनही कर्मकांड अंधश्रद्धेच्या आहारी जाणारे लोक फक्त शिक्षित आहेत असं म्हणावं लागेल. स्वसुखासाठी, पैशासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब

केला जातो. आपण जर बघितलं तर अतिरेकी संघटनांमध्ये काम करणारे उच्चशिक्षित तरुण आहेत. मग यांच्याजवळ डिग्री असून उपयोग नाही. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग मानवी कल्याणासाठी करायला हवा. समाजात अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी संघटितपणा, लढाऊपणा असायला हवा. समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्र समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. पण याच पुरोगामी महाराष्ट्रात बुवा बाबांचं स्तोम वाढलं आहे. श्रद्धेला अंधश्रद्धेची वाट नको, त्यासाठी ज्ञानवंत विचारवंतांच्या विचारांचे पायिक होण्याची नितांत गरज भासत आहे. 14व्या शतकातील संत कबीर ज्ञानमार्गी संत होते. अक्षरांची ओळख नाही, वेदांचा

ज्ञानमार्गी संत होते. अक्षरांची ओळख नाही, वेदांचा अभ्यास नाही, तरीही स्वयंप्रज्ञेनं विषमतेवर, पाखंड कर्मकांडावर प्रहार केला. विविध धर्मात असलेल्या अंधश्रद्धांचा त्यांनी कडाडून विरोध केला. निर्गुण निराकाराचं ध्यान केलं, निर्मळ चित्ताला महत्व दिलं. कोणत्याही एका धर्माचं समर्थन किंवा विरोध न करता जे चांगलं उदात्त उत्तम त्याचा स्वीकार आणि जे वाईट अमंगल आहे त्याचा विरोध त्यांनी केला. संत कबीर म्हणतात, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. हा भाव अंतकरणात तेव्हाच येतो जेव्हा व्यक्ती प्रज्ञावान होते. संत गाडगे महाराजांनी अंगावर चिंध्या पांघरल्या, पण गाव आणि गावातील लोकांची मन स्वच्छ केली. कर्मवीर अण्णांनी बहुजन विद्यार्थ्यांसाठी शाळा वसतीगृह स्थापन केले. सावित्रीमाईंनी प्रचंड विरोध टीका सहन करून समाज परिवर्तनाचा वसा घेतला आणि पार पाडला. अशा या गुणवंत ज्ञानवंतांच्या भूमीत अज्ञानी प्रज्ञाहीन लोकांची कमतरता नाही. शिक्षित असून देखील ज्यांना मनुष्य जन्माचं सार्थक माहीत नाही ते अज्ञानीच आहेत. अशा लाखो हजारोंच्या गर्दीत प्रज्ञावंत जन्माला येणं दुर्लभ असतं. अशा प्रज्ञावंतांचा महिमा कथन करताना आचार्य सत्यनारायण गोयंका म्हणतात, अज्ञानी मूर्ख बहुत, प्रज्ञाहीन अनेक, प्रज्ञा ज्ञान निधान हो कोई बिरला एक.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:31 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त
4: मंगळवारी 19 मे रोजी कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री मेत्री यांची कलगी तुऱ्याची गाणी संध्याकाळी 7 माझं गाव आदर्श गाव पाटोदा छत्रपती संभाजीनगर याबाबत आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील माहितीसह समाज प्रबोधन करतील.
3: मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
5: संपर्क 87 4003 4008.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
7: अरुण नरखेडकर अंगर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
8: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
9: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
8: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
9: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
8: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा गुरुकुल.

0: आमती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
1: संपर्क 87 88 46 14 97.
2: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
3: NVA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
2: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
3: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
1: आता सोलापूर दिनांक.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
4: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
5: ऍडमिशनचं काम झालं.
4: आणि एवढी मोठी फी?
5: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
4: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
5: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. सोलापुरात काल उच्चांकी तापमानाची नोंद, पारा 44°C. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अधिक मासानिमित्त पंढरपुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं कुस्तीमधील हिंद केसरीचा किताब पटकावला. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंजाबचा 23 धावांनी पराभव करून बंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूरच्या तापमानानं काल उच्चांक गाठला असून पारा 44°C पोहोचला आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे. शनिवारी तापमानाचा पारा 43.4°C इतका होता. त्यामध्ये काल वाढ झाली असून हे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानाचा आलेख आणखी वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात बोलताना सांगितलं. कर्जमाफीची तयारी आता अंतिम टप्प्यात असून काही अतिरिक्त माहिती प्राप्त होताच ही प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कालपासून अधिक मासाला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी 1 लाखापेक्षा अधिक भाविकांनी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. दर्शनरांगेत हजारो भाविक असून मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागत आहे. अधिक मासात विठ्ठलाला 33 अनारसे किंवा बत्तासे देण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे काल अनेक भाविकांनी मंदिरात हे दान अर्पण केलं. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी व्हीआयपी दर्शनावर बंधन घालण्यात आल्याचं व्यवस्थापक प्रवीण घम यांनी सांगितलं. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृतिमंदिरात मेळावा घेण्यात आला. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाची भूमिका समाजापर्यंत नेण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर असून ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील 3 परीक्षा केंद्रांवर काल विद्यार्थ्यांनी कडक पोलीस बंदोबस्तात जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिली. जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याचं सांगण्यात आलं. सोलापूर, केगाव आणि अकलूज येथील केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महासी टीईटी परीक्षा 28

जून रोजी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पूर्वी ही परीक्षा 21 जून रोजी घेतली जाणार होती, परंतु या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा केंद्रांची ठिकाणं एकाच जागी असल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे. सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी नामदेव वठारे यांच्या स्मृतीनिमित्त येत्या 22 तारखेपासून त्रिनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो 3 दिवस चालेल. प्रायोगिक, हौशी आणि व्यावसायिक अशा 3 प्रकारातील नाट्यप्रयोग हुतात्मा स्मृतीमंदिरात सादर होतील अशी माहिती चंद्रशेखर वठारे यांनी दिली. या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या प्रमुख शुभांगी दामले यांच्या हस्ते होईल, तर पारितोषिक वितरण अभिनेत्री कमल प्रभा हावळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लेखक शिरीष देखणे तसंच अन्य कलावंतांचा सत्कार केला जाईल अशी माहितीही वठारे यांनी दिली. सोलापुरातील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीनं पर्यावरण विषयावर विशेष चर्चासत्र पार पडलं. यावेळी प्रख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ते अरुण कृष्णमूर्ती यांचं व्याख्यान झालं. त्यांनी आपल्या संवादातून युवकांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव जागृत केली. कुलगुरू डॉ गोपाळकृष्ण जोशी यांचंही यावेळी भाषण झालं. प्राध्यापक राहुल दमजी, गायत्री गायकवाड यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरातील नवीन मिळकतींचा शोध घेऊन मालमत्ता कर आकारणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल महापालिकेतील 19 कर निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्याच्या 8 तारखेला या निरीक्षकांना दररोज किमान 5 नवीन मिळकतींचा शोध घेऊन कर आकारणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. 13 मे रोजी याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उद्दिष्टपूर्ती न केलेल्या कर निरीक्षकांवर कारवाई केल्याचं उपायुक्त सोनाली यादव यांनी सांगितलं. श्री सद्गुरू मामा दांडेकर सेवा मंडळाच्या वतीनं अधिक मासानिमित्त सोलापूरच्या माऊली मंदिरात 22 मे रोजी दुपारी संजीव कुसुरकर लिखित जयांचीये चोखटे मानसी या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कुसुरकर यांनी या पुस्तकात मामासाहेब दांडेकर यांच्या जीवनातील ठळक प्रसंग आणि आठवणी शब्दबद्ध केले आहेत. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. महावितरणच्या वतीनं येत्या 20 मे रोजी विभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. पंढरपूर, बार्शी, अकलूज आणि सोलापूर येथील विभागीय कार्यालयात सकाळी 11 ते 1 या वेळेत ग्राहकांनी आपल्या तक्रारींचं निवारण करून घ्यावं असं आवाहन सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी केलं आहे. येत्या 22 तारखेला जागतिक जैवविविधता दिन असून त्यानिमित्त सोलापुरातील युगंधर फाउंडेशन 19 मे पासून मधमाशी पालन प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवला जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेतली जाईल. विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांबरोबरच महिला बचत गटांमार्फत वर्षभर जैवविविधतेसंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका रेश्मा माने यांनी दिली. सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध हिंदी मराठी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम पार पडला. यावेळी रेखा पवार, शोभा वाघमारे, सोनाली शास्त्री, संगीता उमरजीकर, मंजिरी जवळे, शिरीष उमरजीकर यांच्यासह इतरांनी आपापल्या सुरेल आवाजात गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांनी यावेळी संगीताचं महत्व स्पष्ट करणारं भाषण केलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. समर्थ मोहन चव्हाण वय 13 आणि ओंकार रमेश चव्हाण वय 12 अशी मरण पावलेल्या मुलांची नावं आहेत. सातारा इथं झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं विजेतेपद पटकावलं. त्यानं पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली. या विजयामुळे महेंद्र हा महाराष्ट्राचा 10वा तर देशाचा 39वा हिंद केसरी ठरला आहे. आता क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल धर्मशाला इथं झालेल्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं पंजाब किंग्सचा 23 धावांनी पराभव करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं 20 षटकात 4 बाद 222 धावा केल्या. विराट कोहलीनं खणखणीत अर्धशतक झळकावलं तर व्यंकटेश अय्यरनं नाबाद 73 धावा काढल्या. प्रत्युत्तरदाखल पंजाब संघानं 20 षटकात 8 बाद 199 धावा केल्या. शशांक सिंग यानं सर्वाधिक 56 धावा काढल्या. बंगळुरूकडून रसिक दार याने 3 तर भुवनेश कुमारनं 2 गडी बाद केले. अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला. आता तापमान. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 44 आणि किमान
28.4 दशांश.

0: शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापुरात काल उच्चांकी तापमानाची नोंद, पारा 44 अंशांवर. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. अधिक मासानिमित्त पंढरपुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं कुस्तीमधील हिंद केसरीचा किताब पटकावला. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंजाबचा 23 धावांनी पराभव करून बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये दाखल. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87 88 46 14 97.
8: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
9: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: VR पवार, चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 6:47 होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
11: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वातावरणीय बदल आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे सध्या कांदा शेती आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा क्षेत्र वाढवण्यापेक्षा त्याची उत्पादकता टिकवण्यावर भर दिला पाहिजे, ज्यामध्ये जमिनीची सुपीकता, कांदा बीजोत्पादन घेणं तसंच सोबत दर्जेदार रोप निर्मिती करणं, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नियोजनपूर्वक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन, सोबतच सिंचन व्यवस्थापन करून कांद्याचं चांगलं उत्पादन आपल्याला घेता येतं. कांद्याचं पोषण उत्तम होण्यासाठी जमिनीची सुपीकता ही अत्यंत महत्वाची ठरते. शेतामधील आधीचं पीक काढल्यानंतर त्याचे अवशेष जमिनीत गाडले जातात. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत कुजल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये मोठा फायदा आपल्याला होतो. कांद्याचं पोषण उत्तम व्हावं म्हणून आधीच्या पिकाचे अवशेष हे जमिनीत गाडले पाहिजेत. कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव हा तुलनेनं कमी असतो. कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी निवड पद्धतीनं सरासरी काही गुंठे क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेणं हे फायदेशीर ठरतं. यानंतर कांदा बियाणं तयार करून हेच बियाणं कांदा रोप निर्मितीसाठी वापरलं जातं. गादी वाफ्यावर रोपं तयार केल्यामुळे त्यांची वाढ ही एकसारखी होऊन निरोगी रोपं मिळतात. रोपवाटिकेमध्ये सूक्ष्म तुषार सिंचनाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. रासायनिक खतांच्या अतिवापराला फाटा देत संतुलित खतमात्रा आपण दिली पाहिजे. लागवडीच्या वेळी DAP आणि MOP खताची मात्रा देणं अत्यंत फायदेशीर ठरतं. लागवडीनंतर 22 दिवसांनी तण नियंत्रण करून युरिया आणि सल्फर खताची मात्रा आपण दिली पाहिजे. संतुलित अन्नद्रव्य

व्यवस्थापनामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. कांद्याला नैसर्गिक चमक आणि तिखटपणा येतो, तसंच साठवणूक क्षमता देखील वाढते. संपूर्ण हंगामामध्ये सरासरी 9 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सुरुवातीला 8 दिवस अंतरानं आणि नंतर वाढीच्या अवस्थेमध्ये 15 दिवसांच्या अंतरानं कांद्याला पाणी दिलं पाहिजे. हे नियोजन एकूण 90 दिवसांचं असतं. कांद्याची मान चांगली परिपक्व होण्यासाठी काढणीच्या 25 दिवस आधी पिकाचं पाणी तोडलं जातं. काढणीनंतर कांदा शेतातून चाळीजवळ आणून पातीखाली झाकून ठेवावा. यामुळे उन्हापासून त्याचं संरक्षण होतं आणि मान वाळण्यास मदत होते आणि कांद्याचा रंग देखील टिकून राहतो. अशा पद्धतीनं कांदा लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं नियोजन केलं तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो आणि उत्पन्न देखील वाढतं.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला. 6:50 आणि 20 सेकंद झालीत. आता ऐकूयात कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आज आपण ज्या कीटकांची माहिती जाणून घेणार आहोत त्या कीटकांना आपण अन्न म्हणून आवडीने खातो. रविवारचा आपल्या सगळ्यांच्या घरातला तो बेत असतो, ओळखला असेल ना तुम्ही आतापर्यंत. आज आपण समुद्री अन्न म्हणजेच सी फूड म्हणून वापरल्या जाणाऱ्या कीटकांची माहिती घेणार आहोत. यातला पहिला कीटक आहे खेकडा, ज्याला बोली भाषेत आपण सर्वजण क्रॅब असं म्हणतो. खेकड्यासाठीचा रोमन शब्द आहे कार्किनोस. खेकडा हा कंकरी प्राणी म्हणजेच क्रस्टेशियन. जगामध्ये खेकड्याच्या 4,000 जास्त जाती आढळतात. खेकडा हा प्राणी उभयचर म्हणजेच काय तर तो जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारा संधिपाद प्राणी आहे. खेकड्याला कणा नसतो, म्हणूनच तर अपृष्ठवंशीय गटात याची गणना केली जाते. खेकड्याला मान आणि डोकं सुद्धा नसतं. त्याला 8 पाय आणि 2 मोठ्या नांग्या असतात. या नांग्यांचा उपयोग तो स्वसंरक्षणासाठी करतो. खेकडा हा आडव्या अंगाचा असतो, त्यामुळे त्याचं चालणं सुद्धा आडवंच असतं. तो गोड्या किंवा खाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात आढळतो. खेकड्याला 4 चाचपण्या आणि 2 आकडे असतात. खेकड्याचं पोट हे शिरोवक्षाच्या खाली म्हणजेच सिफॅलोथोरॅक्सच्या खाली दुमडलेलं असतं. खेकडे पाण्यात आणि पाण्याबाहेर सुद्धा श्वासोच्छ्वास करू शकतात, त्यासाठीच त्यांना कल्ले असतात. खेकड्याच्या काही जाती बरं का भात शेतीमध्ये बिळं करून राहतात, गवत तोडून आपल्या बिळात ठेवतात, शेतीच्या पिकातलं अंकुर तोडून नेतात. खेकडे नारळाच्या झाडावर चढून खोबरं सुद्धा खातात. अहो, नारळाच्या करवंटीत ते वस्ती करून राहतात. उन्हाळ्यामध्ये शेतखेकडे बिळामध्ये लपून राहतात. खेकड्यांमधली मादी 8 महिने आपली अंडी पोटाच्या जवळ बाळगते. शेतात पाणी जमलेलं असलं की त्या पाण्यामध्ये ती आपली अंडी आणि पिली सोडून देते. खाऱ्या समुद्री खेकड्यांची बिळं समुद्राच्या तळाशी खोल असतात. हे खेकडे रिकाम्या शंखात वस्ती करतात. यांना आश्रमी खेकडे असं म्हणतात. खेकड्यांचे रंग हे भोवतालच्या परिस्थितीशी मिळते जुळते होतात. संस्कृतात खेकड्याला कर्क असं म्हणतात. कर्क हे नाव तारांगणातल्या एका राशीवरून पडलंय. सूर्याच्या मार्गावरून जणू प्राणीच मांडून ठेवले आहेत अशी कल्पना करून हे नाव खेकड्याला दिलं गेलंय. श्रोते हो, या लेखाचा पुढील भाग ऐकूया उद्याच्या अंकात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 6:54 झालेले आहेत.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकीजवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2652 22. कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
6: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
4: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
6: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय, डॉक्टर DP नकाते यांचं
4: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर. त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77 19 92 22 55.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
7: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स
8: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
3: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 7083069496.
3: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एम्फेड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
3: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
3: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
3: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
10: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट.

0: या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884-1497.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77192-22-55.
8: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:01 झाले आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी, त्यापूर्वी काही जाहिराती.

आसपास या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाणी.

0: ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री चंद्रकांत पाटील महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो. अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी.

0: यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
1: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायात

0: तील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ चार पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100th पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7:21 झालेले आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी। फोन 82 37 83 19।

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोनबद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाऊनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतं, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत

हे सगळेच सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले.

0: होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला एसएमएस जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते अकाउंट पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंगसाठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंगसाठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या यूपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा,
0: लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही यूपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्की सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा,
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करावं लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयजेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: तरी पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंटमधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0.0 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 5.5

0: 500 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत.
1: अच्छा.
0: इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेग पट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून, तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूयात. श्रोते हो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा. सकाळचे 7:40 होत आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग

0: रंग.
1: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
7: खर तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
8: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करताय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलं आहे. मग एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
9: बरोबर.
8: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजची आवडतील, काही गोष्टी कुकाची आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
7: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
8: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअरमध्ये गेलं, माझ्या स्टोअरमध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअरमध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबली होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
7: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
8: नमस्ते.
10: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
11: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
10: क्यों?
11: तेरे डाइनिंग टेबल

0: से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
2: प्लैनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। 7:45 आणि 25 सेकंद होत आहेत। आता ऐकूयात ऍडव्हान्स आयुर्वेदा यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
5: नमस्कार।
4: 49 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आहे, त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबिटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं। तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? डायबिटीसमुळे फॅटी लिव्हर होतं का, आणि नसेल तर मग त्याची कारणं काय, याबद्दल आज सांगा।
5: कसं आहे की लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे, धड, त्याच्यामध्ये सगळं असतं। हात, पाय, किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन्स मानले जातात, बरोबर? म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे। म्हणजे छातीमध्ये बघितलं तर लंग्स आहे, हार्ट आहे, खालच्या भागात बघितलं तर तुमची किडनी आहे किंवा तुमची सगळी पचन संस्था आणि तुमचा पूर्ण जीआय ट्रॅक आहे, बरोबर ना? तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं, बरोबर ना? जे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच हे सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल। जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं, बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं। तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन्स घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हरसाठी पॉयझनच आहे, म्हणजे बॉडीसाठी। त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हरकडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं। पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन्स करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल, बरोबर ना, शरीरामध्ये। पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहे, बरोबर ना, याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असतं।
4: अच्छा।
5: आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो।
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025।
5: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 वर्षाच्या आधी ज्यांना डायबिटीस होतो, हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे झालेला डायबिटीस। म्हणजे आता यंदा फॅटी लिव्हर झाला याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला। तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नाही। तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर हे फॅटी लिव्हर होणार आहे, बरोबर? मग ह्याला डिटॉक्झिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत। डायरेक्टली लिव्हरवर काम करण्यासाठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुनर्नवा आहे किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत, जे लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात। तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्झिफिकेशन केलं, तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तर रिव्हर्स होतोच। इव्हन तुम्हाला जर का डायबिटीस किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम्स पण झालेले असतात, ते सुद्धा रिव्हर्स करता येतात। पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते। कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले, म्हणजे असं म्हणतो ना एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हरमध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव्ह करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो, बरोबर की नाही? त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे, कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत, बरोबर ना? तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं ते करणं ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात। त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात।
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार

0: जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:50 आणि 30 सेकंद झालेत. आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूयात, न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा.
3: नोकरी नाही, चिंता नको. सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस. आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा.
4: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
3: श्रोते हो नमस्कार. आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
6: नमस्कार श्रोते हो.
3: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
6: आज अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
3: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
6: हो, न्यू एजमध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो, आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयापर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयापर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
3: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
6: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूएजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यूएजचे स्वतःचे मल्टीब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
3: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
6: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यूएजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यूएज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
3: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
6: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
3: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यूएज तर्फे काही विशेष योजना आहे का?
6: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यूएज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फी मध्ये आम्ही देतो. जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
6: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200

0: शे लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
0: 98-220-71-77-8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:55 झाली आहेत. आता अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकूयात, आशा भोसले यांच्या स्वरात.

आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अनिल अरुण यांचं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजत आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रभात का ये अंक समाप्त हुआ, नमस्कार।
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत।
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
6: संपर्क 87 88 46 14 97।
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
1: आता ऐकवत टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
8: शुदेव नमस्कार। टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना। डॉक्टर अमृता साठे नमस्कार।
9: नमस्कार
8: डॉक्टर। आपण गेल्या भागामध्ये लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत होतो, तो होण्याची शक्यता का असते याबद्दल आज सुरुवातीला सांगा।
9: सगळ्यात मुख्य म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेस किंवा एथनिसिटी म्हणतो, जे इंडियन लोक आहेत किंवा साऊथ आशियाई खंडची लोक आहेत, त्यांच्यात मेनच जिनेटिक अनुवंशिक रिस्क जास्त असते दोन्ही प्रकारच्या डायबिटीससाठी। तर जसं मोठ्या माणसांचा डायबिटीस जर आई वडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये सुद्धा 35 नंतर किंवा 40 नंतर येण्याचे चान्स असतात, असं मात्र लहान मुलांमध्ये आपण खात्रीने सांगू शकत नाही की आजी आजोबांना डायबिटीस होता म्हणून यांना लहान वयात झाला। पण जर का ज्या मुलाला 8व्या 9व्या वर्षी हा डायबिटीस येतो पकड्यात, त्याच्या बाळाला डायबिटीस होण्याचे चान्स बाकी जनतेपेक्षा जास्त होतो,
8: जास्त असतो। अच्छा, पण साधारण आपल्याला कुठल्या वयामध्ये कळतं की म्हणजे हा होण्याची शक्यता असते, म्हणजे अगदी नवजात शिशूपासून कोणालाही होऊ शकतो का?
9: हो, नवजात शिशूपासून अगदी 18 वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो।
8: कारण बाळ जोपर्यंत परावलंबी न असतं, म्हणजे साधारण वर्षा 2 वर्षाचं 3 वर्षाचं होईस तोपर्यंत आई वडिलांना बघावं लागतं की तो कितीदा लघविल्ल जातो किंवा कितीदा पाणी पितो, त्याच्यावरून आई वडिलांनी त्याची चाचणी करून घेणं गरजेचं आहे।
9: हो, जे 2-3 वर्षाची बाळ असतात जे तसं पण लघवी जास्त करतात, अशा बाळांमध्ये जर वारंवार इन्फेक्शन होत असेल आणि जेवण खाण व्यवस्थित असून सुद्धा वजन वाढत नसेल, अक्षरशः सुकल्यासारखी दिसतात बाळ आणि लघवी करतातच आहेत, आपण युजली म्हणतो की तोपर्यंत पाणी कमी प्यायला तर चालेल जोपर्यंत मूत अटत नाही, पण ह्या बाळांना लघवी व्यवस्थित होते पण सुकतात बाळ, अशा बाळांमध्ये नक्की आपण डायबिटीसची चाचणी करायची।
8: अच्छा, आता ही लहान मुलांची मधुमेहाची चाचणी असते ती कशी, म्हणजे मोठ्यांसारखीच असते का, म्हणजे फास्टिंग, पीपी वगैरे या पद्धती?
9: लहान मुलांची काही प्रकारात सारखीच असते। आपण कुठल्याही रॅन्डम शुगर जे म्हणतो, कितीही वाजताची एक शुगर बघतो, ती शुगर सरळ सरळ 200 वर असली आणि लहान मुलांमध्ये सिम्पटम्स असले की त्यांना वजन वाढत नाहीये, लघवी जास्त होतीये, सारखे आजारी पडतायत, थकतायत जास्त, आणि शुगर कधी कुठल्याही टाइमला बघितलेली 200 वर आहे, किंवा जर फास्टिंग स्पेसिफिकली आपण बघितली तर ती 140 वर आहे, अशा वेळेला आपल्याला खात्रीने आपण सांगू शकतो की डायबिटीजच आहे. आणि अजून कन्फर्म करण्याकरता एक HbA1c

0: नावाची चाचणी असते जी
1: तीन महिन्यामधल्या आहेत.
0: बरोबर, अगदी अगदी बरोबर.
1: जी चाचण्या दोन्ही सारख्याच आहेत, लहान मुलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या.
0: काही स्पेसिफिक चाचण्या लहान मुलांच्या आहेत, पण त्या गरजेच्याच अशा नाहीयेत. त्या अँटीबॉडीज आपण काही टेस्ट करतो ज्या आपण कधीच मोठ्या माणसांमध्ये करत नाही. मोठ्यांच्या डायबिटीजला अँटी गॅड अँटीबॉडी म्हणा किंवा झिंक ट्रान्सपोर्टर अँटीबॉडी या मोठ्यांमध्ये आपण कधी करत नाही. लहान मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास सगळ्या बाळांची केली जाते, पण आपल्या देशात आपण त्याला गरजेचं नाही समजत कारण आपल्याकडे प्रिव्हेलन्स जास्त आहे.
1: खरंच आहे.
0: आणि महाग पण आहे.
1: बरोबर आहे. पण साधारणपणे मोठ्यांमध्ये कसं सांगितलं जातं की वाढलेलं वजन म्हणा किंवा व्यायामाचा अभाव किंवा अति गोड खाणं ही साधारण लक्षणं समजली जातात, पण लहान मुलांच्या बाबतीत तर असं काही नसतं ना.
0: लहान मुलांच्या बाबतीत मोठ्या माणसांचा डायबिटीस पण होण्याचे चान्सेस असतात, फक्त तो वयात येण्याच्या एजमध्ये जवळजवळ 9 वर्षाच्या पुढे जर वजन वाढलं, गोड जास्त खाल्लं, घरातल्या इतर लोकांना मोठेपणीचा डायबिटीस टाइप 2 डायबिटीस असेल, तर त्या बाळांमध्ये टाइप 2 डायबिटीस लवकर होण्याचे चान्सेस असतात. पण टाइप 1 डायबिटीस जो इन्सुलिनवर डिपेंडेंट आहे, ह्याला असं कुठलंच हे नाहीये की जे आपण बदलू शकल्याने तो कमी, ज्याला व्हायचा आहे तो होतोच. आणि त्यात कोणाची आई वडिलांची मुलाची काहीच चूक नसते.
1: पण अलीकडच्या काळामध्ये कसं बघितलं की मुलांमध्ये देखील पिझ्झा बर्गर किंवा अशा गोष्टी खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. पूर्वीसारखं कसं ग्राउंडवरती खेळत होती तेवढा खेळ बंद झालेला आहे मोबाईल किंवा कॉम्प्युटर आल्यामुळे, आणि त्यामुळे देखील स्थूलत्व वाढत चाललेलं आहे. त्यामुळे देखील शक्यता असते का मधुमेह होण्याची?
0: पण तो टाइप 2 जो तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. लठ्ठपणा वाढलेला आहे मुलांमध्ये, ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे, जंक फूड खाणं वाढलेलं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो आजार बाकी लोकांना किंवा आपल्या आजी आजोबांना 40 नंतर झाला तो आपल्या मुलांमध्ये 9 वर्षाच्या पुढे व्हायला लागलाय. पण हा जो कॅरेक्टरिस्टिक फक्त मुलांमध्ये होतो टाइप 1 डायबिटीस, हा तो नाही. हा मोठ्यांचाच डायबिटीस लवकर वयात सुद्धा येऊ शकतो सेम कारणांमुळे की ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वजन वाढलंय. पण जो टाइप 1 आहे ज्याला आपल्याला फक्त इन्सुलिनच द्यावं लागतं, त्याचा ह्याच्याशी काहीच संबंध येत नाही.
1: अच्छा, आज ही माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
2: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकूयात. जलसंगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनात स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: अशाच जबरदस्त कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण, FM 109.4 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

0: सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करतोय.
1: 8:30 आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल, असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालयं तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत, असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं

0: तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतातले रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026च्या आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 होत आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात.

रसिको, अभिजात संगीताच्या मैफिलीत अभंग आणि भजन गायनाच्या वेळी गायकाच्या सुरांमध्ये आपल्या टाळवादनानं रंग भरणारे ज्येष्ठ टाळवादक ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल 17 मे 2026 रोजी निधन झालं. माऊली टाकळकर यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी झाला. गेल्याच महिन्यात माऊलींनी 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं. माऊली टाकळकर यांच्याबद्दल माहीत नाही अशी संगीत क्षेत्रात एकही व्यक्ती सापडत नाही. माऊली टाकळकर यांची प्रत्येक साथ भक्तिरंग निर्माण करणारी असतेच, पण विशेषत 4 पिढ्यांना सातत्यानं लयबद्ध टाळसाथ करणारे ते देशातले एकमेवा द्वितीय कलाकार असतील हे खरंच आहे. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाशीच्या दारी आज रंगला अभंग या स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील अजरामर गीतातून टाळ आणि अभंग यांचं नातं अधोरेखित होतं. खरं तर टाळ हे तालवाद्य, पण टाळवादनामध्ये प्रतिभेचे रंग भरत अभंगाची गोडी खुलविणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराशी माऊली टाकळकर यांची ख्याती होती. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायातील भजन कीर्तनांच्या वातावरणात माऊलींवर संगीताचे संस्कार झाले. जगन्नाथ बुवा पंढरपूरकर यांचे शिष्य माधव सुकाळे हे त्यांच्या शेजारी राहत असल्यानं घराजवळच संगीताची गंगा वाहत होती. त्या स्वरांनी भारावून जाऊन वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी माधव बुवांकडे पखवाज आणि टाळाचं शिक्षण सुरू केलं. काही वर्षांच्या तालमीनंतर ते भजनी मंडळांमध्ये पखवाज वाजवू लागले. या परंपरेनं त्यांच्या मनात संगीताची गोडी तर निर्माण केलीच, पण त्याचबरोबर अध्यात्मीचीही खोल बीज रोवली. खरं ते रमले ते टाळवादनातच. ते बालगंधर्वांबरोबर साथ करायचे. काही वर्षांनी पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर टाळवादनाचा योग आला. भीमसेनजी प्रत्येक कार्यक्रमात एक तरी अभंग म्हणत असत आणि त्यासाठी ते माऊलींना आवर्जून नेत असत. माऊली टाकळकर यांनी पंडित भीमसेन जोशींना 40 वर्षे टाळांची साथ केली. त्यामुळेच त्यांनी जगभर दौरे देखील केले. आपल्या टाळवादनानं अनेक दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेल्या 4 दशकांपासून अधिक साथ दिलेली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणीचे जवळजवळ 2500 हून अधिक कार्यक्रमात जगभरात सर्व ठिकाणी त्यांनी साथ संगत केली. भारतासह अमेरिका, लंडन, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशियात माऊलींनी भीमसेनजींना साथ केली. त्यांनी भीमसेनजींसह 2500 हून अधिक कार्यक्रम केलेले. त्यांनीच माऊलींना सवाईच्या मंचावरती आणलं आणि तेव्हापासून 45 वर्ष माऊलींशिवाय सवाई गंधर्व महोत्सव पूर्ण होत नसे. पंडित भीमसेन जोशी, गान सरस्वती, किशोरी आमोणकर अशा संगीतातील दिग्गजांपासून ते पंडित शौनक अभिषेकी, पंडित आनंद भाटे, पंडित रघुनंदन पणशीकर यांच्यासोबतच नव्या उमेदीचे तरुण कलाकार आर्या आंबेकर, अवधूत गांधी, जयतीर्थ मेवुंडी अशा अनेक कलावंतांना देखील अभंग गाताना टाळाची साथ माऊली टाकळकर यांनी दिली. श्रोतेहो, माऊली टाकळकर यांचा अपूर्व उत्साह, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा आणि उत्कृष्ट शरीर प्रकृती जपलेला ताठ बांधा सर्वांनाच अचंबित करणारा होता. माऊली टाकळकर यांना वारकरी संप्रदायातील गुरुवर्य व्यक्तिमत्व मानलं जातं. जवळपास 70 वर्षांहून अधिक पंढरपूरची वारी ते करत असत. पुण्यातील अखिल मंडई मंडळ येथील हरिहर भजनी मंडळ मार्फत आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ मार्फत गेली 8 दशकं भजन सेवा ते करत होते. त्यांचे चिरंजीव आनंद टाकळकर हेही टाळवादनात प्रसिद्ध आहेत. शिवाजी ढहाके यांच्यासारखे अनेक शिष्य माऊलींनी हाताखाली घडवले. त्यांना राज्य सांस्कृतिक कलादान पुरस्कार आणि गान सरस्वती किशोरी आमोणकर साथ संगत पुरस्कार देखील मिळाले. त्याचबरोबर आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं गेल्या वर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात माऊली टाकळकर यांना वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय. श्रोत्यो, संगीत क्षेत्रात सर्वांना पूज्य असलेले माऊली टाकळकर यांचं काल निधन झालं. त्यांना विनम्र अभिवादन.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला जगदीश खेवडकर यांचा अभंग आताच आपण ऐकला. जलसंगीत होतं राम कदम यांचं. आता गोविंद पोवळे यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकूयात. गोविंद पोवळे यांचं संगीत आहे.

0: वंदना विटणकर यांचं गीत आताच आपण ऐकलं, शोभा गुरुटू यांच्या स्वरात श्रीकांत ठाकरे यांचं संगीत होतं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
1: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
1: तुमच्या कुटुंबासाठी.
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
1: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
2: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
1: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
1: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
2: आरोग्य जागर,
1: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.9 MHz वर. श्रोतेहो, सकाळचे 9 आहेत.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी

0: कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87-88-46-1497.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
7: श्रोतेहो, आता काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकूयात. वसंत प्रभू यांचं संगीत आहे.

प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनात राम मोरे यांचं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता अजित कडकडे यांचा. श्रोते हो, ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायक थोरात यांचा आज आहे जन्मदिन. 18 मे 1935 रोजीचा त्यांचा जन्म. पंडित विनायक थोरात हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. छोटू काका या नावानं ते संगीत क्षेत्रात सगळ्यांना परिचित होते. मराठी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळाचं पुन्हा सुवर्णयुगात रुपांतर करणाऱ्या शिलेदारांपैकी एक असणाऱ्या पंडित विनायक थोरात यांचे वडील रेल्वेत नोकरी करीत असताना अहमदनगर येथील दौंड इथं वास्तव त्यांचं होतं. तसंच वडील तबलावादक असल्यानं त्यांना लहानपणीच तबल्याची गोडी लागली. त्यांनी तबल्याचे शिक्षण सुरुवातीला वडिलांकडे, नंतर यशवंत बुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण देखील घेतलं. रामकृष्ण बुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाल्यानं ताल लय सूर पक्के होऊन लयीचं ज्ञान त्यांना भरपूर मिळालं. सोलो वादनाचे कार्यक्रम सुरू असताना शिलेदारांच्या सहवासात आल्यावर संगीत नाटकांना साथ करायला त्यांनी सुरुवात केली. जयराम आणि जयमाला या शिलेदार दाम्पत्यानं जन्मभर संगीत रंगभूमीची सेवा करण्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत पंडित विनायक थोरात देखील होते. आदर्श तबला साथ असं त्यांच्या साथीचं वर्णन केलं जातं. छोटा गंधर्व यांनी संगीत रंगभूमीवरचा बालगंधर्वानंतरचा एक काळ गाजवला. त्यांना साथ करताना विनायक थोरात रंगून जात. गंधर्व ठेका, पंजाबी किंवा झंपा हे नाट्यसंगीतात वापरले जाणारे खास ठेके वाजवत तर ते विनायक थोरात यांनीच, अशी त्यांचीच ख्याती होती. जितेंद्र अभिषेकी, व्हायोलिन वादक डी के दातार, पंडित भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, मोगुबाई कुर्डीकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, किशोरी आमोणकर, राम मराठे, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना तबला साथ करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. त्यांचं विशेष स्नेहबंध जुळलं ते शिलेदार कुटुंबियांशी. काही वर्षापूर्वी गाजलेले संगीत स्वर सम्राज्ञी हे नाटक सादर झालं तेव्हाही विनायकराव मूळ प्रयोगात जसे लय्या, उठावणी, ठाय किंवा द्रुत लय वाजवत तसं तबला वादन व्हायला हवं असा कीर्ती शिलेदार यांचा आग्रह होता. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबल्याची साथ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यांचं वादन जसं मृदू आणि गोड होतं तसाच त्यांचा स्वभावही अगदी गोडच होता. विनायकरावांचे बोल ऐकायचे तर त्यांचा तबलाचा साथ ऐकायला हवा. ते तोंडाने काही फारसे बोलणार नाहीत ही त्यांची सहकलावंतांमधली विशेष ख्याती होती. आपल्या वादनाच्या प्रवासात अनेक कलावंतांना तालमधुरता देण्याचं काम त्यांनी अविरतपणे पार पाडलंय. मात्र ते करताना स्वतःचा बडेजाव त्यांनी कधीही मिरवला नाही. 2018 पंडित विनायकराव थोरात यांना अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार मिळाला होता. तसंच पुणे महापालिकेच्या बालगंधर्व पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं होतं. त्यांचं निधन 5 मे 2021 रोजी झालंय. श्रोते हो, आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात आणि एक छानसं गाणं आपण ऐकूयात.

0: कसा गोड बोलू मी तू काटा काढिला ग बाई बाई बाई रुसला बाई काटा.
1: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली विनायक थोरात यांची गवळण आत्ताच आपण ऐकली. मधुकर पाठक यांचं संगीत होतं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. सकाळचे 9:16 आणि 30 सेकंद होत आहेत.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87 88 46 14 97.
1: आता ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
7: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
6: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
8: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
9: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा,
10: मी मृणाल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अपर्णा, आज मी एक मस्त पदार्थ आणि खूप छान जमला बर का.
9: बर,
10: झणझणीत आहे थोडासा.
9: हा,
10: रसाबरोबर म्हणजे खायला थोडस झणझणीत म्हणून छान आहे हे. तर त्याचं नाव आहे झिरक.
9: बर.
10: झिरक म्हणजे काय माहिती का, शेंगादाण्याची भरपूर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालून केलेली आमटी.
9: बर.
10: झिरक करण्यासाठी साहित्य बघ, आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट, दोन चमचे पांढऱ्या तिळाचं कूट, अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं, एक 10-12 हिरव्या मिरच्या आपल्याला थोड्याशा जास्त घ्यायच्या आहेत, 7-8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरं, हिंग आणि कडीपत्त्याची पानं, हे सगळं आपल्याला फोडणीसाठी लागेल.
9: बरोबर.
10: मीठ आणि 2 चमचे तेल.
9: बर,
10: हे झालं साहित्य.
9: बघ, मी सांगते. झिरक करण्यासाठी साहित्य आपल्याला असं लागणार आहे: अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे भाजलेल्या पांढऱ्या तिळाचं कूट, अर्धी वाटी सुकं खोबरं भाजलेलं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पानं, हे सगळं फोडणीसाठी.
10: अगदी बरोबर.
9: मीठ आणि तेल. बरोबर.
10: बरोबर. आता बघ, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, भाजलेलं सुकं खोबरं, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं.
9: बर.
10: आणि गॅसवर कढई ठेवून त्यात आपण जे तेल घेतलेलं आहे 2 चमचे, ते तेल गरम करायचं आणि त्यात मग खमंग अशी फोडणी करून घ्यायची नेहमीसारखी, जिरे, हिंग, कढीपत्त्याची पानं. त्यानंतर त्याच्यामध्ये वर आपण तयार करून घेतलेलं वाटण.
9: बरोबर.
10: हे घालायचं आणि हळद घालायची थोडीशी आणि 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास असा खमंग यायला पाहिजे. आणि मग आता यामध्येच भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट घालायचं, तिळाचं कूट घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून छान पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं.
9: बर.
10: आणि मग

0: त्यात आपल्याला पातळ घट्ट कसं हवं आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आणि छान ढवळून याला एक 5 मिनिटं छान खळखळ उकळी आणायची आणि मस्त असा त्याच्यावर तवंग येतो आणि वरून कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपलं गरमागरम शिरकं.
1: अरे वा, उन्हाळ्यात कसं आपल्याला रोज एक वेगळा पदार्थ हवा असतो आणि रोज रोज तीच आमटी खाऊन वरण खाऊन कंटाळा येतो.
0: किंवा संध्याकाळी जर तुला असं भाजी नसेल तर हा एक छान पर्याय, म्हणजे फार पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, गरम गरम भाकरीसोबत तू हे छान खाऊ शकतेस.
1: अगदी अगदी खरंय. तेव्हा मैत्रिणींनो, मृणालनी सांगितलेलं हे झिरकं करून पहा मी तर करणार आहेच आहे, पण मृणाल कार्यक्रमाची वेळ संपत आली.
0: हो हो, पण आपण उद्या भेटणार आहोतच एका नवीन पदार्थासह आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात.
1: तोपर्यंत मी अपर्णा,
0: मी मृणाल
1: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. सकाळचे 9:21 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता क्रमशः अभिभाषणाचा कार्यक्रम.
6: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.
7: मित्रहो, उत्तर प्रदेश या घटक राज्याचं विभाजन होऊन गढवाल आणि कुमाऊं हिमालय या नावानं ओळखला जाणारा भाग 9 नोव्हेंबर 2000 या दिवशी स्वतंत्र उत्तराखंड म्हणजेच उत्तरांचल राज्य म्हणून अस्तित्वात आला. डेहराडून ही या नव्या राज्याची राजधानी झाली. उत्तरांचलमध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. उत्तरकाशी, चमोली, पौडी, टिहरी आणि डेहराडून या 5 जिल्ह्यांचा गढवाल विभाग, तर नैनिताल, पिठोरागड आणि अल्मोडा या 3 जिल्ह्यांचा कुमाऊं भाग. उत्तरेकडचा हिमालयीन पर्वतीय प्रदेश हा एखाद्या प्रचंड भिंतीसारखा पूर्व पश्चिम पसरलेला आहे. अगदी उत्तरेला सरासरी 6000 मीटर उंचीच्या मुख्य हिमालय श्रेणी असून त्यात कामेट, त्रिशूल, नंदादेवी यासारखी उत्तुंग शिखर आहेत. त्यांच्या अलीकडे सरासरी 3720 मीटर उंचीच्या मध्य हिमालय श्रेणी आणि त्यांच्या दक्षिणेला 1550 मीटर उंचीच्या बाह्य हिमालय किंवा शिवालिक पर्वतश्रेणी आहेत. त्यात नैनिताल, मसुरी, रानीखेत, अल्मोडा यासारखी गिरीस्थानकं आहेत. या शिवालिक पर्वतरांगांमधील दून नामक उत्तम हवा पाण्याच्या आणि सुपीक खोऱ्यांना उत्तरांचलचं उद्यान म्हणतात. त्यांच्याही दक्षिणेला पसरलेल्या पायथा टेकड्या शिवालिक रांगांचेच फाटे आहेत. त्यांना लागूनच नद्यांनी वाहून आणलेल्या दगडवाळूचा भाबरपट्टा पश्चिमेला सुमारे 32 किलोमीटर रुंद असून पूर्वेकडे अरुंद होत गेलाय. त्याच्या खालून जलप्रवाह वाहतात. उत्तर प्रदेश प्रामुख्यानं ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाकरता प्रसिद्ध आहे, तर उत्तराखंड धार्मिक आणि साहसी पर्यटनाकरता. किंबहुना उत्तराखंडातील धार्मिक पर्यटन हे साहसी पर्यटनच आहे आणि लाखो भारतीय मोठ्या श्रद्धेनं वर्षानुवर्ष ते करताहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची चारधाम यात्रा इथं आहे. केदारनाथ, मदमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पनाथ अशी पंचकेदार यात्रा आहे. हेमकुंड साहिब हे शिखांचं पवित्र स्थान देखील याच परिसरात आहे. नंदादेवी, त्रिशूल, नीळकंठ, द्रोणागिरी, कामेट, चौखंबा, काकभ्रुशुंड, मृगुथुनी, चांगभांग, गंगोत्री, शिवलिंग या पर्वत शिखरांवरची चढाई याच भागात केली जाते. गंगोत्री, अलंकापुरी, खतलिंग, पिंडारी यासारख्या ग्लेशियर्सपर्यंतचं पदभ्रमण करता येतं. निसर्गप्रेमी किंवा पर्यावरण किंवा सृष्टी अभ्यासकांकरता चीड, देवदारसारखे सुचीपर्णी वृक्ष तसंच बुरास म्हणजेच रोडोडेंड्रॉन आणि इतर रानफुलांनी भरगच्च अशा वनांची किंवा मोसमी हिमालयीन फुलांकरताच प्रसिद्ध अशी फुलोंकी घाटी म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्स याची सफर देखील याच भागातून आपल्याला करता येते. वन्यजीव निरीक्षक किंवा प्रेमींकरता जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. हिमक्रीडा प्रेमींकरता विशेषतः स्कीईंगसाठी ऑलीचं स्की रिसॉर्ट आहे. आणि हौशी पर्यटकांना

करता डेहराडून मसुरी अल्मोडा नैनिताल रानीखेत चक्राता कौसानी अशी एकाहून एक सुंदर सुसज्ज अशी हिल स्टेशन्स आहेत. असे कितीतरी पर्याय उत्तराखंडात उपलब्ध आहेत. हिमाच्छादित शिखरांच्या आणि असंख्य हिमालयीन सरोवरांच्या या प्रदेशाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेमुळे यात्रांकरता बऱ्यापैकी पायवाटा, स्वतंत्र उत्तराखंडच्या निर्मितीमुळे वेगानं विकसित होणारे पक्के मार्ग, राहण्याकरता धर्मशाळा चट्ट्या हॉटेलं अशी सर्वस्तरीय सोय, यामुळे विविध प्रकारचे पर्यटक वर्षातल्या वेगवेगळ्या काळात उत्तरांचलची सफर करतात. धार्मिक कारणानं केलेल्या पदभ्रमणाबरोबरच निखळ साहसी अनुभूती करता उत्तरांचलमध्ये शेकड्यानं ट्रेक रूट्स आहेत. त्यापैकी काही नमुन्यादाखल आपण पाहूया. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हा ट्रेक जोशीमठपासून सुरु होऊन पुढे विष्णुप्रयाग, गोविंदघाट, पुलना, भुंदर, घांगरिया आणि पुष्पदरी म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्सपर्यंत पोचते. हेमकुंड लोकपाल ट्रेक आहे, तो देखील जोशीमठपासून सुरु होतो आणि पुढे विष्णुप्रयाग, गोविंदघाट, पुलना, भुंदर, घांगरिया, पुष्पदरी आणि हेमकुंड लोकपालपर्यंत पोचतो. काकभ्रुशुंडी सरोवर लेक जो आहे तो ऋषिकेशपासून सुरु होऊन गोविंदघाट, पुलना, भुंदर, डांगखरक, कंकुलखाल आणि काकभ्रुशुंडी ताल असा आहे. बिनसर ट्रेक हा देखील ऋषिकेशपासून सुरु होतो आणि पुढे पौडी गढवाल, थलीसेन, पियरसेन, बिनसर, गैरसेन आणि ऋषिकेश असा आहे. रूपकुंड ट्रेक जो आहे तो कर्णप्रयागपासून सुरु होऊन ग्वाल्डम, थराली, देबल, बागरीगड, मुंडोली, लोहाजुंग, बेदनी बुग्याल, बिसोला आणि रूपकुंड असा आहे. कौरीखिंड ट्रेक जो आहे तो नंदप्रयागपासून सुरु होतो आणि पुढे घाट, रामणी, सरकोट, झेंझाटनी, पानरानी, सांतोली, डोमाभिट्टी, कौरीखिंड, तपोवन आणि पुढे औली आणि जोशीमठ असा जातो. पंचकेदार ट्रेक मगाशीच सांगितल्याप्रमाणे याच्यात पाच केदारस्थानं येतात. त्यात ऋषिकेशपासून तो ट्रेक सुरु होऊन पीपलकोटी, हेलंग, कल्पेश्वर, उरगाम, गोपेश्वर, नैला, रुद्रनाथ, चोपता, तुंगनाथ आणि पुन्हा चोपताला माघारी येऊन ग्वांधार, मदमहेश्वर, पुन्हा ग्वांधारला माघारी येऊन कालीमठ, गुप्तकाशी, केदारनाथ, पुन्हा गुप्तकाशीला परत येऊन मग रुद्रप्रयागपर्यंत पोचतो. गंगोत्री बद्रीनाथ ट्रेक जो आहे तो गंगोत्रीपासून सुरु होतो आणि पुढे नंदनवन, वासुकीताल, खडापत्थर, कालिंदी बेस, अरवाताल, घस्तोली आणि बद्रीनाथ असा आहे. खतलिंग सहस्त्रताल आणि मसरताल ट्रेक हा अतिशय सुरेख असा ट्रेक आहे. यामध्ये ऋषिकेशपासून ट्रेकला सुरुवात होते आणि घनसाळी, धुनू, रीह, सहस्त्रताल, गंगी आणि कल्याणी असा हा ट्रेक आहे. गंगोत्री, चिडबासा, भुजबासा, गोमुख, नंदनवन, तपोवन, खडापठार, कालिंदीघळ, घस्तोली, माना आणि बद्रीनाथ हा जो ट्रेक आहे हा थोडासा अवघड असा ट्रेक आहे. कालसी लाखामंडळ ट्रेक जो आहे तो मसुरीपासून सुरु होऊन कुवा, गोराघाटी, डुंगियारा, चौरानी, विराटखोई, कालसी आणि डाकपठारपर्यंत पोचतो. मसुरी नागतिब्बा ट्रेक जो आहे तो मसुरीपासून सुरु होऊन पुढे धनोल्टी मार्गे मोरिनाधार, नागतिब्बा, पंथवारी आणि नैनबाग इथं जातो. यमुना स्वर्गारोहिणी दर्शन ट्रेक जो आहे तो देखील अतिशय सुरेखाचा ट्रेक आहे. सांगरीपासून हा ट्रेक सुरु होतो. तालुका, सीमा, हरकीदून, रुईनसर, सीमा, सांगरी, हनुमानचट्टी, यमुनोत्री आणि डेहराडून असा हा ट्रेक आहे. भागीरथी शिवलिंग दर्शन ट्रेक उत्तरकाशीपासून सुरु होऊन पुन्हा उत्तरकाशीलाच पोचतो. हरसील, भैरवघाटी, गंगोत्री, भुजबासा, तपोवन, चिडबासा आणि पुन्हा उत्तरकाशी असा हा ट्रेक आहे. भिलगंगा थलयसागर दर्शन ट्रेक जो आहे तो घुट्टूपासून सुरु होतो. रीह, कल्याणी, भेलबागी, खतलिंग, पुन्हा भेलबागी, कल्याणी, घुट्टू आणि ऋषिकेश असा हा ट्रेक आहे. मंदाकिनी चौखंबा दर्शन ट्रेक देखील अतिशय सुरेख आहे, मात्र थोडासा अवघड आहे हा ट्रेक. हेलंग, उर्गम, डुमक, पनारगुंफा, रुद्रनाथ, अनसुया अत्री आश्रम, तुंगनाथ, देवरिया ताल, गौंधार, मदमहेश्वर, कालीमठ, केदारनाथ, त्रिजुगी नारायण आणि ऋषिकेश असा हा ट्रेक आहे. बंदरपूंछ, स्वर्गारोहिणी, केदारनाथ, भागीरथी, कामेट, माना, भृगुपंथ, शिवलिंग, सतोपंथ, हाथी, नंदादेवी, दुनगिरी, त्रिशूल, पंचचुली अशी अत्यंत सुंदर शिखरं या राज्यात गिर्यारोहकांना साथ घालतायत. त्यांची उंची साधारणपणे 6000 मीटरपासून 7000 मीटरपर्यंत आहे. याखेरीजही काही ट्रेक्स या परिसरात आहेत. त्यामध्ये अलकनंदा नीळकंठ दर्शन ट्रेक देखील आहे. जोशीमठपासून सुरु होऊन तो ऋषिकेशला पोचतो. गोविंदघाट, घांगरिया, हनुमानचट्टी आणि बद्रीनाथ हे वाटेतले टप्पे आहेत. ऋषिगंगा नंदादेवी दर्शन ट्रेक जो आहे तो जोशीमठपासून सुरु होऊन ऋषिकेशला पोचतो.
मार्गातले टप्पे

लत्तागाव, लत्ताखरक, दिब्रुघेटी, देवली, पुन्हा दिब्रुघेटी, लत्ताखरक मार्गे लत्तागाव आणि ऋषिकेश. नंदादेवी त्रिशूल दर्शन ट्रेक जो आहे तो नंदप्रयागपासून सुरू होऊन घाट, रामणी, झिंजीपानी, धकवानी, तपोवन, जोशीमठ आणि ऋषिकेश असा जातो. पिंडार नंदाघाट दर्शन ट्रेक बागेश्वर, लोहारखेत, सुपी, खाती, दाली, फुरकिया, खाती, जतोली, दुधिया

0: यारी लीलम बुगुडियार रेलकोट मीलम पुन्हा रेलकोट लीलम आणि मुन्सियारी असा आहे. कालीगंगा आदि कैलास दर्शन ट्रेक जो आहे तो धारचुला गाला बुधी गुंजी कुटी जोलिंगकोंग या मार्गाने पुन्हा गुंजी बुधी नारायण आश्रम आणि धारचुला असा जातो. उत्तरांचलात जिम कॉर्बेट आणि नंदादेवी ही दोन सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानं आहेत. रामगंगा नदीच्या किनाऱ्यावर 520 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापून असलेल्या जिम कॉर्बेटमध्ये जंगल सफारी आणि कॅम्पिंग करता आवश्यक अशा सर्व सोयी आहेत. नंदादेवी शिखर परिसरात 630 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या नंदादेवी उद्यानाबाबतीतही असंच आपल्याला म्हणता येईल. उत्तर प्रदेशात वाईल्ड लाईफ सफारी करता प्रामुख्यानं चंद्रप्रभा हस्तिनपूर कैमूर महावीर चंबळ नवाबगंज आणि रानीपूर अभयारण्य आहेत. उत्तर काशीची नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग म्हणजेच निम या नावानं ओळखली जाणारी ही जी संस्था आहे ती एक महत्वपूर्ण संस्था आहे. 29 मे 1953 या दिवशी एव्हरेस्टवर पहिलं पाऊल उमटवणाऱ्या सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्यापासून प्रेरणा घेऊन गिर्यारोहणाचं प्रेम भारतीय तरुणांमध्ये अधिकाधिक रुजावं आणि त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावं याकरता भारत सरकारनं पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग इथं हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढे इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनही स्थापन झालं आणि उत्तरकाशीत एनआयएमची मुहूर्तमेढ रोवली गेली. इथं प्राथमिक प्रगत आणि मार्गदर्शक अभ्यासक्रम स्त्री पुरुष दोघांकरताही घेतले जातात. लहान मुलांकरता आणि हौशी पर्यटकांकरता साहस प्रशिक्षण वर्गही आयोजिले जातात.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवचनाचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9:33 झालेले आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884-1497.
0: श्रोते हो, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊयात.

0: नसीब चित्रपटासाठी नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आपण ऐकलं. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा स्वर होता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. आदमी चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी. मिथुन चक्रवर्ती यांच्यावरती चित्रित झालेलं हे अतिशय सुंदर आणि धमाल असं गाणं खास तुमच्यासाठी.

0: भीष्मा चित्रपटासाठी दिलीप सेन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आताच आपण ऐकलं, जॉली मुखर्जी, मीना पटेल आणि सहकाऱ्यांच्या स्वरा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

रक्षक चित्रपटातलं गाणं आहे. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा स्वर.

सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं, तसं गाणं रक्षक चित्रपटातलं होतं. हा चित्रपट फारच गाजला होता आणि यातली भूमिका ही प्रत्येकाला खूपच आवडली होती, सुनील शेट्टीची आणि करिश्मा कपूरची. श्रोतेहोता कार्यक्रमाच्या शेवटी क्रांतीवीर चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालाय. क्रांतीवीर चित्रपटातलं हे अतिशय गाजलेलं गाणं आहे बरं का. अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी, डिंपल कपाडिया, नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. अमित कुमार, सपना मुखर्जी, पूर्णिमा आणि सहकाऱ्यांचा स्वर, समीर यांचे शब्द, आनंद मिलिंद यांचं संगीत.

अंतिवीर चित्रपटासाठी अमित कुमार, सपना मुखर्जी, पूर्णिमा आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीताची झालर होती आनंद मिलिंदी यांची. याबरोबरच आजचा चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:32 झाली आहेत. आता ऐकूयात सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आपल्या बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून. सकाळचे 11:02 होत आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात, तत्पूर्वी काही जाहिराती.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग। स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर आहे, श्रीनिवास जोशी यांचं संगीत।

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।

श्रोते हो, आज 18 मे, आज जन्म आणि मृत्यू ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत असं सांगणारे प्रसिद्ध गणित तज्ञ उमर खय्याम यांची जयंती आहे. 18 मे 1848 रोजीचा त्यांचा जन्म. उमर खय्याम यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली बसलेले अरबी वेशातला दाढीवाला कवी शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्रांद्वारे झालेला असतो. तंबू बांधणीचे काम करणाऱ्या पर्शियातील एका कुटुंबात उमर खय्याम यांचा जन्म झाला होता. अरेबिक सूत्रानुसार ओमर यांचं पूर्ण नाव हे अबुल फात ओमर इब्न इब्राहिम अल खय्याम असं असलं तरी आपल्या गणित, खगोलशास्त्र आणि कविता या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते उमर खय्याम म्हणूनच ओळखले जातात. उमर खय्याम यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ हा गणिती संशोधनासाठी समर्पित केलं होतं. गणितज्ञ म्हणून काम करत असताना क्युबिक समीकरणांचे वर्गीकरण आणि उत्तरं शोधण्यासाठी तयार केलेल्या पद्धतीनं त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भौमितिक पद्धतीनं कोनिक्सचा आणि छेदबिंदूचा अभ्यास करून तयार केलेली ही सोपी पद्धत आकलनात येऊ शकेल असा पहिला शोध मानला जातो. यासोबतच समांतर

अंधविश्वासाच्या अस्तित्वाबद्दलचे त्यांचे सिद्धांत देखील वैज्ञानिकांकडून अभ्यासले जातात. एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खयाम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवनकाळात त्यांनी जवळपास 1000 देखील जास्त रुबायत आणि श्लोक तयार केले आहेत. यापैकी रुबायत ऑफ उमर खयाम हा एडवर्ड फिट्झगेराल्ड यानं अनुवाद केलेला कवितांचा संग्रह पश्चिमेकडील देशांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. तल्लख बुद्धीचे उमर हे तत्कालीन खोरोसन प्रांतातील मलिक शाह पहिले यांच्या साम्राज्यात सल्लागार आणि ज्योतिषी म्हणून काम करत होते. याशिवाय उमर खयाम यांनी बीजगणितात देखील मोलाची कामगिरी केल्याचं दिसून येतं. आपल्या सांगितिक आणि गणित विषयातील शोधांवर आधारित प्रॉब्लेम्स ऑफ अरिथमेटिक हे पुस्तक उमर यांनी लिहिलंय. उमर खयाम हे अरब राजवटीतील सर्वोत्कृष्ट गणिततज्ञ आणि भविष्यवेत्ता होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध सौर वर्षाचं कॅलेंडर आणि जलाली कॅलेंडरचा शोध लावला. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी ज्योतिषशास्त्रातही अनेक शोध लावले होते. त्यांच्या रुबायांचा भावानुभव श्री गुरु करुणामृत या नावे प्रसिद्ध झाल्याचं वाचून वाचकांची उत्सुकता निश्चितच चाळवेल. व्यंकटेश माधव दातार यांनी पुस्तकाची जन्मकथा अशी सांगितली की गुरुमाऊली ब्रह्मानंद माईंनी 1916 डिसेंबरमध्ये एका उत्सवात उमर खयामच्या रुबायांचा मराठीत अनुवाद करून त्यातील तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञानाशी समान आहे हे स्पष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार दातार यांनी हा ग्रंथ रचला, म्हणून त्याचं नाव गुरु करुणामृत असं पडलं. तसंच मराठीत उमर खयामच्या 524 रुबायांचा अनुवाद माधव जुलियन यांनी केलाय. कवी जुलियन यांनी रुबायांचं जे वर्गीकरण केलं आहे त्यापेक्षा वेगळं वर्गीकरण दातार करतात आणि त्यातील अर्थाची भिन्न प्रकृती व्यवस्थित मांडतात. उमर खयाम यांचं 4 डिसेंबर 1931 रोजी निधन झालं. खोरासन येथील खय्याम गार्डनमध्ये पर्शियन विधींप्रमाणे त्यांची अंत्यविधी पार पडली होती. आज त्यांची जयंती, त्यांना नम्र अभिवादन आणि त्रिवार वंदन. अनुराधा पौडवाल आणि बालचमुनी गायलेलं बालगीत आपण ऐकूया.

0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87 88 46 14 97।
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।

या धूनवरून आपण ओळखलं असेलच आता कार्यक्रमात आपल्याला कोणतं गाणं ऐकायला मिळणार आहे ते. नटरंग या चित्रपटातली ही लावणी आहे. श्रोते हो, आज 18 मे मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. 18 मे 1988 रोजी पुण्यातील खडकी या ठिकाणी तिचा जन्म झाला. एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फारच आश्चर्य वाटतं, नाही का? पण जेव्हा एकाच नावाच्या व्यक्ती दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असतील तर इंडस्ट्रीसह प्रेक्षक आणि मीडियाची देखील तारांबळ ही उडणारच. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली, मोठी सोनाली, सिनियर सोनाली, ज्युनियर सोनाली, अप्सरावाली सोनाली आणि दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावं देखील त्यांना दिली आहे. गंमत म्हणजे मीडिया आणि प्रेक्षकांची तारांबळ उडू नये म्हणून या दोघींनी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येच बदल केलाय. सिनियर सोनाली कुलकर्णी या इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये आय लिहितात तर ज्युनियर सोनाली ही तिच्या नावात डबल ई लिहिते. सोनाली कुलकर्णी मूळची पुण्याची. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्य दलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्ष काम केलंय. तिच्या आई सविंदर या पंजाबी असून त्यांनी देहू रोड पुणे येथील COD इथं काम केलेलं आहे. सोनालीचं प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालय इथं झालं असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय इथं झालेलं आहे. तिनं फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदवी देखील प्राप्त केली. तसंच पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून तिनं पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. श्रोतेहो, सोनाली कुलकर्णीनं कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर सोनालीनं केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. सोनाली हे प्रामुख्यानं तिच्या नटरंग या चित्रपटामधील अप्सरा आली या लावणीवरील नृत्यासाठी विशेष ओळखली जाते.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 19 90।

रसिक हो, नटरंग चित्रपटातल्या अभिनयासाठी सोनालीला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिनं क्षणभर विश्रांती, अजिंठा आणि झपाटलेला टू अशा चित्रपटांमध्ये काम केलं. 2014 सोनालीनं स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत मितवा हा चित्रपट केला होता, ज्यासाठी तिला झी गौरव पुरस्कारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरिता नामांकन प्राप्त झालं होतं. स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोडकर यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतून हिंदी चित्रपटांकडे गेलेल्या काही मोजक्याच अभिनेत्रींना यश मिळालंय. यात सोनाली कुलकर्णीचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं. सोनाली कुलकर्णीनं ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट

सृष्टीत प्रवेश केला ज्या तिनं रितेश देशमुखच्या पत्नी म्हणजेच ममताची भूमिका केली होती. तसंच अजय देवगण यांच्या सिंघम टू या चित्रपटात देखील सोनाली कुलकर्णीनं पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. धुरळा हिरकणी विकी वेलिंगकर आणि झिम्मा याही चित्रपटात तिनं केलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. सोनालीचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामिळ, तेलुगू, हिंदी अशा विविध भाषातील सुमारे 80 चित्रपटात सोनाली कुलकर्णीनं अभिनय केलेला आहे हे विशेष. आज ज्युनियर सोनाली कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. कार्यक्रमात जाता जाता नटरंग चित्रपटातली छानशी गवळण आपण ऐकूया.

0: नटरंग चित्रपटासाठी बेला शेंडे, अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गवळण आत्ताच आपण ऐकली. अजय अतुल यांचं संगीत होतं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा कार्यक्रम.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: तयार मसाला।
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी।

0: 75-90 टक्के क्वालिटीमध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाठे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82-37-83-19-90.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंकज उधास यांनी गायलेली नफीज आलम यांची गझल, अली घनी यांचं संगीत.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: चलो निकले गए।
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689-11240।
6: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
7: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
6: मोबाईल 9372707100।
8: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
9: एकोणीसशे 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।

0: अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं पॉप गीत आत्ताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं साजिद वाजिद यांचं.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
4: संपर्क 87400304008.
6: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
7: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
6: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
7: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय, डॉक्टर DP नकाते यांचं
6: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
8: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
8: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
9: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

श्रोते हो, आज रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवायला विसरू नका. आमच्या नेहमीच्याच 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. तेव्हा वेळ लक्षात घ्या, आज रात्री 8 वाजता कार्यक्रम प्रतिबिंब. त्याचप्रमाणे रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका सुनोतराने क्विज के बहाने हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठवून द्यायची 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आज रात्री 10 वाजता. ए दिल आशिकाना या चित्रपटातलं हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: एक दिल आशिकाना या चित्रपटासाठी उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. नदीम श्रवण यांचं संगीत होतं. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एम्फेड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅगसाठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
0: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87 88 46 14 97.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77 19 92 22 55.
0: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात थँक गॉड या चित्रपटासाठी रश्मी विरागे यांचं गीत. तनिष्क बागची यांचं संगीत आहे. योहानी जुबिन नौटियाल आणि सूर्या रघुनाथन यांचा स्वर आहे.
5: हाय ये मेरी आंखें रात भर करे बात तेरी.
0: ऐकत रहा आकाश.

थँक गॉड या चित्रपटासाठी योहानी जुबिन नौटियाल, सूर्या रघुनाथन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजताय. थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालय

लहायचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात एमए पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी बीएड पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती के सी गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ऍक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोईंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनिटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचंय. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरातील, कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ, हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
2: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता, कर्म, क्रियापद ही

0: इंग्रजीची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाहीये. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निक सुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचे. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचा उपाय की तुम्ही ऍक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच

0: उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकता. एकदमच तो मोठा शब्द एका वेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. एन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ऍप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चार सुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच, म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ऍक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ऍप्स, पॉडकास्ट आणि युट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. युट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकता. याबरोबरच मी आत्ता सांगितलं प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ऍप्स आहेत, आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ऍज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
1: आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही, त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10

0: ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात, डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रिडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य आहे. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी, फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणाला तसं म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात आणि म्हणून रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला मी इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रिडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंट मधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा. अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकता. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही

0: तयार करायचंय. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रिडिंग वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रिडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रिडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रिडिंग घेतो, रिडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचनाबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीम मध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशा वेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाहीये. त्यांनी जेवढं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावास

साठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20-30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करेन.

0: इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचंय, पण नक्की करायचंय. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाहीयेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग रूप गंध स्पर्श नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो, त्यातल्या वातावरणात

रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहजच पूर्ण म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलंय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलन शक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्यापुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगूआजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग, ढोल, लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ, पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो.
त्याचप्रमाणे

आणि गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉ उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत. मालवत ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा.

0: थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता. हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते, नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच गेल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते राम राजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानस यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुरिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: राजेश खन्ना और माला सिन्हा पर फिल्माया गया मर्यादा फिल्म का ये गाना किशोर कुमार और लता मंगेशकर की आवाजों में आपने सुना। बोल आनंद बख्शी के थे और धुन बनाई थी कल्याण जी आनंद जी ने। सही जवाब के लिए बेहद शुक्रिया। हमारे एक श्रोता ने बताया कि मैसूर का किला देखा, राजा का पुराना राजमहल है। विश्व संग्रहालय दिवस की हार्दिक बधाई देते हुए एक श्रोता बता रहे हैं कि 1989 में मुंबई के संग्रहालय पुरानी वस्तुओं, यादगार चीजें, धरोहर, विरासत, ये म्यूजियम उन्होंने दो बार देखा है। म्यूजियम में सबसे ज्यादा कौन सी चीज आकर्षित करती है, या जब भी देखा किस चीज को के सामने आप बड़ी, किस जो शोकेस में लगी रहती हैं तमाम चीजें, उनमें से किस शोकेस के सामने आप काफी देर तक खड़े रहे, अगर याद हो तो जरूर बताएं। और हाँ,
1: मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक। आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू। पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले। या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे। भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं। गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं। ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले। दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात

शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित

घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रील आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रील झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रीलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा

दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना दोन EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या चारही जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसानभरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता.

0: नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

मुन्नी तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो मैं गाओ।

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर त्रुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता। अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे। मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे। कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं। सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली। 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली। पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत। या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे। त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे। या आरोपींना 6 दिवसांची पोलीस

कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथं काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत एकी फिल्मचे हा कार्यक्रम.

श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आपण 2001 या वर्षी प्रदर्शित झालेल्या यादे या चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, यामध्ये ऋतिक रोशन, करीना कपूर, जॅकी श्रॉफ, अमरीश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. 27 जुलै 2001 रोजी हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटाची आणखीनही काही माहितीही घेणार आहोत, गाणीही ऐकणार आहोत. सुरुवातीला याच चित्रपटातलं

हरिहरन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोतो, आजच्या एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण यादे या चित्रपटातली गाणी ऐकतोय. म्युझिकल ड्रामा स्वरूपातला यादे हा चित्रपट. श्रोतो, या चित्रपटामध्ये जॉकी श्रॉफ, अमरीश पुरी, अनंग देसाई, ऋतिक रोशन, रती अग्निहोत्री या सर्व कलावंतांनी तर काम केलेलंच आहे. शिवाय या चित्रपटामध्ये जगदीश कुमार मल्होत्रा म्हणून जी भूमिका अजरामर झाली, अर्थात ती भूमिका अमरीश पुरी यांची आहे. किरण राठोड,

अनंग देसाई, सुप्रिया कर्णिक, राहुल सिंग, डॉली बिंद्रा, काम्या पंजाबी या सर्वांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. सुरुवातीला मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी अमीषा पटेल यांना विचारण्यात आलं होतं, पण तिच्या व्यस्ततेमुळं ते तिला जमलं नाही, त्यामुळं करीना कपूरला साईन करण्यात आलं. आणि ऋतिक रोशनसोबतच्या तिच्या अनेक चित्रपटांपैकी हा एक चित्रपट की जो बऱ्याच चित्रपटांसारखा यशस्वी झाला नाही, परंतु या चित्रपटाच्या कॅसेट ज्या होत्या त्या खूप साऱ्या विकल्या गेल्या आणि त्यातून खूप सारी कमाई झाली असं जाणकारांचं मत आहे.

0: मिले मिले मिले मिले दिल मिले खिले खिले खिले खिले गुल खिले।
1: उदित नारायण, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकूया, संगीत अन्नू मलिक यांचं।

आशा भोसले, सुनिधी चौहान, उदित नारायण, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. यादे या चित्रपटातली गाणी आपण ऐकतोय आजच्या एके फिल्मसे या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, एके फिल्मसे या कार्यक्रमामध्ये निवडलेला आजचा यादे हा चित्रपट हा रोमॅन्टिक ड्रॅमा स्वरूपातला हा चित्रपट, यामध्ये राजसिंह पुरी नावाचं कॅरेक्टर अर्थात जॅकी श्रॉफ यांनी ही भूमिका साकारलेली आहे. राजसिंह पुरी नावाचा एक प्रेमळ वडील जो आपल्या तीन मुलींना खूप मेहनतीने वाढवतो, त्याची पत्नी की ज्यांचं निधन झालेलं आहे तरी तो आपल्या मुलींना आई आणि वडिलांची दोघांचीही माया तो देतो, दोन्ही भूमिका निभावतो. त्याचा जीवलग मित्र मल्होत्रा हा एक मोठा उद्योगपती यामध्ये दाखवलेला आहे. या मोठ्या उद्योगपतीची भूमिका ही अमरीश पुरी यांनी पार पाडलेली आहे. रासिया यांची धाकटी मुलगी ईशा अर्थात करीना कपूर आणि मल्होत्रा यांचा मुलगा रोनित अर्थात ऋतिक रोशन हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सुरुवातीला काही चांगले अनुभव या चित्रपटात दाखवलेले आहेत. सगळं सुरळीत सुरू असतं पण श्रीमंती, अहंकार, कौटुंबिक मतभेद यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होतो. शेवटी प्रेम, समजूतदारपणा आणि कुटुंबाचं महत्व लक्षात आल्यावर सर्व गैरसमज दूर होतात आणि ईशा आणि रोनित हे एकत्र येतात आणि चित्रपटाची हॅपी एंडिंग होते. या चित्रपटात कुटुंबातील प्रेम, नात्याची किंमत आणि संस्कार यावर भर देण्यात आलाय. 2001 चा हा चित्रपट.

सुखविंदर सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकलं. एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण यादे या चित्रपटातली गाणी ऐकतोय. शोध हो चित्रपटाचे संपूर्ण साऊंडट्रॅक हे अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेले आहेत. या चित्रपटातली सगळी गाणी आनंद बक्षी यांची आहेत. दिग्दर्शक सुभाष घई यांची इच्छा होती की या चित्रपटातली सगळी गाणी ए आर रहमान यांनी म्युझिक डिरेक्ट करावीत, परंतु ए आर रहमान हे त्यावेळेस बॉम्बे या चित्रपटाच्या कामाच्या व्यस्ततेमध्ये होते, त्यामुळे त्यांनी ती ऑफर नाकारली आणि अन्नू मलिक यांनी या चित्रपटाचे साऊंडट्रॅक बनवलेले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फारशी कमाई करू शकला नाही, परंतु बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार 2.2 दशलक्ष युनिट्स एवढ्या या चित्रपटाच्या कॅसेट्स विकल्या गेल्या आणि हा 2001 मधला सर्वाधिक विकला जाणारा 7व्या क्रमांकाचा साऊंडट्रॅक अल्बम ठरला. जवळपास 6.5 कोटींहून अधिक रक्कम गाण्यांच्या माध्यमातून अर्थात कॅसेटच्या माध्यमातून या चित्रपटाने कमवली होती. चित्रपटातली सगळी गाणी उदित नारायण, आशा भोसले, सुखविंदर सिंग, सुनिधी चौहान, कविता कृष्णमूर्ती, के स्नेहा पंत, हरिहरन, सोनू निगम, अलका याग्निक, हेमा सरदेसाई यांनी गायलेली आहेत.

सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. या गीताबरोबरच आजचा एकी फिल्मचे हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या एकी फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण यादे या चित्रपटातली गाणी ऐकली. साडेपाच वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवा आणि आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग समावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदीर चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साधं आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं का आहे, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि

प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते, आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे. पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष हे असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला, पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो.

त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे. आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे. आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात, पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87884-1497.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:02 होत आहेत. आता आनंद घेऊया मराठी गाण्यांचा.

श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकूया. गीतरचना वसंत बापट यांची, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

वसंत बापट यांची गीतरचना आपण ऐकली सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कोळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझ तुमच प्रत्येकाच
1: सर्वांच गावकरी मंडळ।
2: शेतकरी बंधूंनो, आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर आजचा कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल। हे सगळे कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 ऐकायला विसरू नका। आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम

0: वैशाली सामंत यांच्या स्वरातील गवळण आता आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे

0: डॉक्टर परीक्षित पेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित पेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 6:16 झाली. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली माडे यांच्या स्वरात अनिल साबळे यांची गझल, संगीत भागवंत नार्वेकर यांचं.

अनिल साबळे यांची गझल आपण ऐकली वैशाली माडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. आज रात्री 8:15 वाजेपासून 8:42 तुमच्या सर्व सूचनांचा, प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू. तेव्हा आतापासून 8:42 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी नक्की SMS करा.

मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. श्रोते हो, कार्यक्रमात आता वैशाली सामंत यांच्या स्वरातील एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.

वैशाली सामंत यांच्या स्वरातील लावणी आत्ता आपण ऐकली.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
2: श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्वेज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायचे आहेत। तेव्हा ऐकायला विसरू नका, आज रात्री 10 वाजता सुनो तराणे क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम।

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 6:30 वाजलेली आहेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:31 झाली आहेत. आता आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. सुरुवातीला ऐकूया. जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली गझल.

अभिजित आणि अलका यांनी त्यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. तुमच्या सर्व सूचनांचं, प्रतिक्रियांचं वाचन आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये 8:00 वाजेपासून 8:42 आम्ही करू. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सहभागी व्हायला देखील विसरू नका. आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये.

भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खा।

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचा तयार मसाला.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. 7:15 वाजलेले आहेत. ऐकूया अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत नुसरत फतेह अली खान यांचं.

0: अलका याज्ञिक कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं नुसरत फतेह अली खान यांचं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: जमीन,
0: शेतकरी,
3: पाऊस,
0: पाणी,
3: उघडीप,
0: वापसा,
3: पेरणी,
0: लावणी,
3: खुरपणी,
0: निंदणी,
3: कुळपणी,
0: फवारणी,
3: खतावणी,
0: कापणी,
3: छाटणी,
0: काढणी,
3: उफणणी,
0: पाखडणी,
3: प्रगत
0: शेतकरी,
3: गावकरी,
0: मंडळ,
3: आकाशवाणी
0: सोलापूर,
3: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता।
3: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं गावकरी मंडळ।

0: अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. या गीताबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री नेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामींजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. मंद्रूप येथील माळीगल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
6: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
7: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
6: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
7: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
6: संपर्क 87400304008.
8: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
9: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती। नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक। आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी। केंद्रीय निवडणूक आयोगानं

0: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथं धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:11 होत आहेत.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स.

0: मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87884014497।
4: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
5: NVA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
4: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
5: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105।
6: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाठे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82 37 83 19 90।
7: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
8: श्रीकृष्ण गुरुकुल।
3: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल,
8: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
9: श्रोते हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे पाठवू शकताय। तेव्हा नक्की SMS करा। आज रात्री 8:15 ते 8:42 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी। आपण ऐकतात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण, 7:07 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
10: आता वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6,628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6,545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1,681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण

0: क्षमता खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणीसाठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाफ होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रुपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर याचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा असे अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे ला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरांमध्ये 40-41 वर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. याच्यामुळे होतं काय, ते आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात,

0: नद्या पण अटायला लागतात. नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमाणशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमाणशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50 ते 55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की बाबा गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तो आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहे की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करतात. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराघराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे थोडीच आहे आपल्याकडे 750 मिलीमीटर पाऊस. त्याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला होता.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी प्रति 100 मेंढ्यांसाठी 500 ते 600, सफरचंद 6000 ते 32000 रुपये, बीट 1500 ते 2000, कारली 1500 ते 2500, वांगी 500 ते 3000, कोबी 400 ते 1100, ढोबळी मिरची 1200 ते 4500, गाजर 1000 ते 5000, फ्लॉवर 320 ते 1600, चिकू 1000 ते 2800, गवारीच्या शेंगा 1800 ते 5000, कोथिंबीर प्रति 100 नगांसाठी 500 ते 1800, काकडी 500 ते 3000, लसूण सुका 6000 ते 15000, घेवडा 4500 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 1000 ते 12000, हरभरा 5665 ते 5705 रुपये, हिरवी मिरची 1000 ते 5500 रुपये, पेरू 500 ते 1500, जांभूळ 10000 ते 18500 रुपये, कांदापात प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 900 रुपये, करवंद 5000 ते 8000, खरबूज 1000 ते 4000, भेंडी 1000 ते 3500, लिंबू 1000 ते 10000, आंबा हापूस प्रति पेटीसाठी 400 ते 2400 रुपये, आंबा लोकल 1500 ते 3500 रुपये, मेथी भाजी 100 पेंढ्यांसाठी 600 ते 1600 रुपये, मोसंबी 1500 ते 5000, कांदा लाल 100 ते 1700, पपई 800 ते 1200, पेयर 18000 रुपये, अननस 1500 ते 3500 रुपये, डाळिंब 1000 ते 2400 रुपये, बटाटा 900 ते 1200, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 रुपये, तांदूळ मसुरा 3500 ते 6960 रुपये, दोडका शिराळी 1000 ते 3800 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 1000 ते 1500, ज्वारी मालदांडी 3845 रुपये, पालक 100 पेंढ्यांसाठी 500 ते 800 रुपये, तांदूळजा भाजी 100 पेंढ्यांसाठी 500 ते 600, टोमॅटो 500 ते 3000, कलिंगड 500 ते 1800 आणि गहू 2590 ते 3990 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावे. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. शेतकरी बंधूंनो आता ऐकूया आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वातावरणीय बदल आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे सध्या कांदा शेती आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा क्षेत्र वाढवण्यापेक्षा त्याची उत्पादकता टिकवण्यावर भर दिला पाहिजे, ज्यामध्ये जमिनीची सुपीकता, कांदा बीजोत्पादन घेणं तसंच सोबत दर्जेदार रोप निर्मिती करणं, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नियोजनपूर्वक कीड आणि रोगाचं व्यवस्थापन, सोबतच सिंचन व्यवस्थापन करून कांद्याचं चांगलं उत्पादन आपल्याला घेता येतं. कांद्याचं पोषण उत्तम होण्यासाठी जमिनीची सुपीकता ही अत्यंत महत्वाची ठरते. शेतामधील आधीचं

पीक काढल्यानंतर त्याचे अवशेष जमिनीत गाडले जातात. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत कुजल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये मोठा फायदा आपल्याला होतो. कांद्याचं पोषण उत्तम व्हावं म्हणून आधीच्या पिकाचे अवशेष हे जमिनीत गाडले पाहिजेत. कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव हा तुलनेनं कमी असतो. कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी निवड

गुणवत्ता राखण्यासाठी निवड पद्धतीनं सरासरी काही गुंठे क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेणं हे फायदेशीर ठरतं. यानंतर कांदा बियाणं तयार करून हेच बियाणं कांदा रोप निर्मितीसाठी वापरलं जातं. गादी वाफ्यावर रोपं तयार केल्यामुळं त्यांची वाढ ही एकसारखी होऊन निरोगी रोपं मिळतात. रोपवाटिकेमध्ये सूक्ष्म तुषार सिंचनाचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. रासायनिक खतांच्या अतिवापराला फाटा देत संतुलित खतं मात्र आपण दिली पाहिजे. लागवडीच्या वेळी डीएपी आणि एमओपी खताची मात्रा देणं अत्यंत फायदेशीर ठरतं. लागवडीनंतर 22 दिवसांनी तण नियंत्रण करून युरिया आणि सल्फर खताची मात्रा आपण दिली पाहिजे. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. कांद्याला नैसर्गिक चमक आणि तिखटपणा येतो, तसंच साठवणूक क्षमता देखील वाढते. संपूर्ण हंगामामध्ये सरासरी 9 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सुरुवातीला 8 दिवस अंतरानं आणि नंतर वाढीच्या अवस्थेमध्ये 15 दिवसांच्या अंतरानं कांद्याला पाणी दिलं पाहिजे. हे नियोजन एकूण 90 दिवसांचं असतं. कांद्याची मान चांगली परिपक्व होण्यासाठी काढणीच्या 25 दिवस आधी पिकाचं पाणी तोडलं जातं. काढणीनंतर कांदा शेतातून चाळीजवळ आणून पातीखाली झाकून ठेवावा. यामुळे उन्हापासून त्याचं संरक्षण होतं आणि मान वाळण्यास मदत होते आणि कांद्याचा रंग देखील टिकून राहतो. अशा पद्धतीनं कांदा लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं नियोजन केलं तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो आणि उत्पन्न देखील वाढतं.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकला. शेतकरी बंधूंनो, गावकरी मंडळात आता ऐकूया शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. राज्यात लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. कायदा करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य. राज्यभर केंद्र शासनाच्या डीसीएस ऍपद्वारे होणार ई पीक पाहणी. रोजगार हमी योजनेतून आता 100 ऐवजी वर्षाला 125 दिवसांच्या रोजगाराची हमी. आणि खत बियाणे लिंकिंग केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार पालकमंत्र्यांचा इशारा. घडामोडी आता विस्तारानं. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू करण्यात येणार असून असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या कायद्यामुळे नागरिकांच्या मालमत्ताला निश्चित मालकी हक्क मिळून त्याचा जागतिक स्तरावर आर्थिक व्यवहारांसाठी उपयोग करता येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात राज्य शासनानं एआय धोरणाअंतर्गत 1.5 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी खरीप हंगामापासून केंद्र शासनाच्या डीसीएस डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाईल ऍपद्वारे सर्व पिकांची नोंदणी केली जाणार आहे, ज्यामुळे पीक पाहणीत संपूर्ण एकसूत्रता येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची स्वतः नोंदणी करण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. शासनाकडून यासाठी विशेष सहाय्यकाची नियुक्तीही केली जाणार आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवं मोबाईल ऍप तयार केलं असून याद्वारे शेतकऱ्यांना आता घर बसल्या खताचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. या ऍपमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या 20 किलोमीटर परिसरातील दुकानांची यादी उपलब्ध होणार आहे, तसंच खताच्या साठ्याची माहितीही मिळणार आहे. आधार आणि अॅग्रीस्टॉकद्वारे ही प्रणाली जोडली जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर खत 3 दिवसांसाठी राखीव राहील आणि दुकानात केवळ QR कोड स्कॅन करून आणि बिल चुकत करून शेतकऱ्यांना रांगेत न उभारता हे खत उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामात कडधान्य आणि तृणधान्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पीक प्रत्यक्षकासाठी प्रमाणित बियाणे आणि मिनी किट दिलं जाणार आहे. यासाठी शेतकरी गट, कंपन्या आणि सहकारी संस्थांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ दिला जाणार आहे, ज्यासाठी फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे. यंदा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यानं यामध्ये महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नाफेड आणि एनसीएफ मार्फत 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं 2 लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. या खरेदीची सुरुवात नाशिकपासून होणार असून बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं खरीप हंगाम 2026-27 नवीन हमीभाव जाहीर केले आहेत. यामध्ये कापसाच्या हमीभावात 557 रुपयांची वाढ केल्यानं लांब धाग्याच्या कापसाला 8,667 रुपये दर मिळणार आहे. याशिवाय तुरीच्या भावात 450 रुपये आणि सोयाबीनमध्ये 380 रुपयांची वाढ

करण्यात आली आहे, तर मुगाला 12 रुपये आणि मक्याला 10 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं व्हीबीजी रामजी 2025 या नवीन कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. 1 जुलै 2026 पासून ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना आता 100 ऐवजी वर्षाला 125 दिवसांची रोजगाराची हमी मिळणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन योजनेसाठी केंद्रानं अर्थसंकल्पात 95,692 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जुनी जॉब कार्ड यापुढेही वैध राहतील असंही मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्यात विविध विभागांतर्गत चालणाऱ्या जलयुक्त शिवार आणि पाणलोट क्षेत्रासह सर्व जल मृदा संधारण योजनांचं नियोजन आणि सनियंत्रण आता मुख्यमंत्र्यांचे जलनीती सल्लागार श्रीराम वेदिरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्यात आलंय. या समितीमध्ये कृषी जलसंपदा ग्रामविकास आणि वन विभागाच्या सचिवांसह विविध यंत्रणांच्या प्रमुखांचा समावेश असून सर्व योजनांचे धोरण आता एकत्रितपणे राबवलं जाणार आहे. राज्यात उन्हाचा पारा वाढल्यानं आणि टंचाईच्या झळा तीव्र झाल्यानं गायीच्या दूध उत्पादनात 25% मोठी घट झाली आहे. उन्हामुळे हिरवा चारा कमी झाल्यानं पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढले आहेत, तर दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून दुधाचे दर मात्र 1 रुपयाने कमी झाले आहेत. दररोज सुमारे 4 कोटी लिटर दूध उत्पादन करणाऱ्या राज्यातील सोलापूरसह अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी या दुहेरी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे मान्सून शनिवारी अंदमान आणि निकोबार बेटांसह दक्षिण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या काही भागात अधिकृतपणे आगमन झालं. गेल्या 48 तासात या भागात मध्यम ते जोरदार पाऊस, ढगांची दाटी आणि सोसाट्यांच्या वाऱ्यासह मान्सूनच्या आगमनाची घोषणा हवामान विभागानं केली आहे. अंदमानातील प्रवेशानंतर मान्सूनचा पुढील प्रवास अतिशय वेगाने होत असून यंदा तो निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच 26 मे पर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठानं अर्थात माप्सून प्रथमच वारणानगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सरळगाव ठाणे आणि काष्टी अहिल्यानगर येथील 4 खासगी महाविद्यालयांना मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून त्यासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. केंद्र सरकार आणि भारतीय पशु चिकित्सा परिषदेच्या निकषांनुसार मिळालेल्या या मान्यतेमुळे प्रत्येक महाविद्यालयात 80 याप्रमाणे एकूण 320 नवीन जागा उपलब्ध होणार आहेत. राज्यातील बाजार समित्यांमधून होणारी शेतीमालाची विनापरवाना खरेदी रोखण्यासाठी पणन संचालक शरद जरे यांनी कडक कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. या क्षेत्रात संभाव्य गैरव्यवहार टाळण्यासाठी व्यावसायिक खरेदीसाठी बाजार समिती किंवा पणनचा थेट खरेदीचा परवाना असणं आता बंधनकारक करण्यात आलंय. यासोबतच शेतीमालाला आकर्षक बनवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, कृत्रिम रंग आणि भेसळ करणाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना पणन संचालक जरे यांनी बाजार समित्यांना पत्राद्वारे दिले आहेत. राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात एप्रिल अखेर राज्यातील 209 पैकी 113 साखर कारखान्यांनी 100% एफआरपीची बिलं दिली आहेत, मात्र उर्वरित 96 कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम न दिल्यानं त्यांच्याकडून चालढकल सुरू असल्याचं चित्र आहे. या कारखान्यांकडे सुमारे 1,303 कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून काही कारखान्यांनी साखर आयुक्तालयाला बोगस माहिती दिल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी 4,99,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचं नियोजन करण्यात आलंय. शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं मुबलक आणि वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खरीप आढावा बैठकीत दिले. निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा लिंकिंग केल्यास थेट परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा त्यांनी दिला. या बैठकीत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या विशेष QR कोडचे प्रकाशनही करण्यात आलं. हा QR कोड प्रत्येक ग्रामपंचायतीत लावला जाणार असून याद्वारे शेतकरी बोगस बियाणं आणि लिंकिंगबाबत सहज तक्रार नोंदवू शकतील आणि त्याचे 7 दिवसात निवारण केलं जाईल असंही सांगण्यात आलं. जिल्ह्यात 2026 अखेर झालेल्या जलसंधारण योजनांच्या आढाव्यानुसार एकूण नियोजित 867 कामांपैकी केवळ 302 कामं पूर्ण झाली असून 328 कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यासाठी उपलब्ध 49,99,00,000 रुपयांच्या निधीपैकी 31,10,00,000 रुपये खर्च झाले आहेत. करमाळ तालुक्यातील सीना कोळेगाव धरणानी पातळी कडक उन्हामुळे वेगानं घटत असून धरणात आता अवघा 41.48% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय. करमाळ तालुक्याच्या पूर्व भागातील केळी ऊस यासारख्या पिकांसह अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचा मुख्य आधार असलेल्या या धरणातील पाणी दिवसेंदिवस बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करूनच त्याचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सोडलेलं पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्यानंतर भीमा नदीकाठच्या शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा
13 दिवसानंतर अखेर सुरू

0: करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार महावितरणनं ही कार्यवाही केली. यामुळे नदीच्या पट्ट्यातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी उपसा रोखण्यासाठी 28 एप्रिलपासून ही वीज कपात करण्यात आली होती. शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा वाढीव मोबदला लाटण्यासाठी शेतजमिनी बिगर शेती केल्याचा संशय प्रशासनाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सखोल चौकशीचे आदेश देत उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्ती केली आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर रात्रीतूनच फळझाडांची लागवड किंवा बोगस बांधकाम करण्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन आता आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रीकरणाचा वापर करत असून दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचंही सांगण्यात आलं. येत्या 3 वर्षात सोलापूर जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपये खर्चून रस्त्यांचं जाळं निर्माण केलं जाईल आणि भौगोलिक स्थानामुळे सोलापूर देशाचे लॉजिस्टिक हब बनेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अक्कलकोट येथे त्यांच्या हस्ते 2784 कोटी रुपयांच्या 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं डिजिटल भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 550 कोटीच्या रिंगरोडसह सुरत चेन्नई ग्रीनफील्ड कॉरिडॉर आणि इतर महत्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. त्यासाठीही प्रशासनानं गतीनं काम करावं अशा सूचना गडकरी यांनी दिल्या. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई तातडीनं मिळावी आणि खरीप 2023 मधील वंचित शेतकऱ्यांचा पीक विमा त्वरित खात्यावर जमा व्हावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शेतकरी शिष्टमंडळासह नुकतीच त्यांनी भेट घेतली. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी भीमा कोळेगाव धरणातून सीना नदीपात्रात पाणी सोडण्याची आग्रही मागणी त्यांनी त्यांच्या निवेदनात केली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. कायदा करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य. राज्यभर केंद्र शासनाच्या डीसीएस ऍपद्वारे होणार ई पीक पाहणी. रोजगार हमी योजनेतून आता 100 ऐवजी वर्षाला 125 दिवसांच्या रोजगाराची हमी आणि खतं बियाणं लिंकिंग केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार पालकमंत्र्यांचा इशारा. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन होतं सुदर्शन सुतार यांचं.

दत्ता पाटील यांची भक्तिरचना आपण ऐकली प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, आता ऐकूया दामोदर शिरवाळे यांची गीतरचना प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्याच स्वरामध्ये. संगीत विठ्ठल शिंदे यांचं.

0: दामोदर शिरवळे यांच्या स्वरातील गीत आता आपण ऐकलं. गायलं होतं प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी, संगीत विठ्ठल शिंदे यांचं. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. रात्री 10:00 सुनोतर आणि 21 के वाहने हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहे.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
4: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या

0: त्यासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा अद्ययावत मशीन,
0: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावे तर करजगीकर ज्वेलर्स
3: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
5: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
7: चलो निकले क्या?
8: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
7: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
9: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
10: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
11: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
10: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
12: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
13: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
14: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
15: मोबाईल 77-19-92-22-55.
16: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
17: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. नक्की SMS करा 8:15 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरसोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरसोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था.

0: चक्रीय अर्थव्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एफएम बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 8:15 आहेत.
3: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
3: मोबाईल 84.08.803.719 आणि 02172622.
5: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87884-1497.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर. लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू

0: ऑन पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
2: NVA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचा आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय.
1: नितीन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिबिंब कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी
0: एक आव्हान करूया आपण आपल्या
1: सर्व श्रोत्यांना, कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून सोलापूरमध्ये उन्हाचा जो पारा आहे अगदी 44 पर्यंत जाऊन पोहोचतोय. तर सर्व श्रोत्यांना एक आवाहन आहे की होता होईल तेवढं स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पाणी भरपूर प्या. होता होईल तेव्हा 10 ते 4 म्हणजे मोस्ट प्रॉबेबली 12 ते 4 या वेळेमध्ये बाहेर उन्हात जाणं टाळा, त्यामुळे उन्हाचा तडाखा तुम्हाला जाणवणार नाही आणि आवश्यक असेल तरच बाहेर पडा. एक आवाहन आपण आपल्या सर्व श्रोत्यांना करूयात, कारण खूप उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवतोय.
0: दिवसा ऊन आहे आणि रात्री जर आपण बघितलं तर रात्रीचा पारा देखील जवळपास 29 अंशापर्यंत जातोय, त्यामुळे तो देखील असह्य होणारा उकाडा आता जाणवतोय. आपण अपेक्षा व्यक्त करूया की लवकरच मान्सूनचं आगमन होईल किंवा मान्सून पूर्व पाऊसही सोलापूरमध्ये पडत असतो या महिन्यामध्ये, तो जरी आला तरी थोडासा उकाडा कमी
1: होईल
0: आणि तो पाऊस उकाडा कमी करणारा असावा, तो शेतकऱ्यांचं नुकसान
1: करणारा नसावा एक आपण अपेक्षा करू.
0: अशीच एक अपेक्षा आपण व्यक्त करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांना काळजी घेण्याचं आवाहन आपण करूया आणि आजच्या कार्यक्रमातल्या सर्व मेसेजेसकडे संदेशांकडे आपण वळूया.
1: तर पहिला मेसेज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे सूरज चंदन शिवे यांचा. हे आहेत मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम बाहेर तर असतात, सुनोदराने, एसएमएस के बहाने, मंथन, गावकरी मंडळ, प्रतिबिंब हे सगळे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात असं हे म्हणतायत.
0: खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. त्यांचाच आणखी एक संदेश आहे, ते म्हणतात सुनीता तारापुरे लिखित चला जाऊ ट्रेकिंगला या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन त्यांच्या आवाजात ऐकण्यास खूप आवडतं आणि खूप खूप धन्यवाद त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद तुम्हाला.
1: आणि नितीन, जेव्हा आपण हे पुस्तकाचं वाचन ऐकतो, अभिवाचन ऐकतो, तेव्हा खरंच आपण त्या सगळ्या ठिकाणांना जातोय की काय असा एक अनुभव येतो बरं का. म्हणजे डोंगर दऱ्या असतील किंवा काही असेल, त्याचं जे वर्णन इतकं छान पद्धतीनं सुनीता तारापुरे मॅडमनी केलेलं आहे की खरंच आपण तिथे जाऊन पोहोचलोय की काय हा असा अनुभव येतो.
0: आणि हे क्रमशः अभिवाचन आपण पुनःप्रसारित केलेलं आहे.
1: हो, यानंतरचा मेसेज आहे पुन्हा एकदा सूरज चंदन शिवे यांचा. ते म्हणतात की नितीन मंजुळे आणि सुमित गाडेकर यांनी सादर केलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान वाटला, म्हणजे गेल्या सोमवारचा असं.
0: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. त्यांचा आणखीन एक संदेश, साहित्य जगत जागर असं त्यांनी म्हटलं,
1: पण साहित्य संपदा
0: असं नाव आहे या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमामध्ये सुनील जवंजाळ यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आवडली असं त्यांनी आपल्याला कळवलं. आणि पुढच्या एका संदेशामध्ये ते म्हणतात आज श्रीशैल बिराजदार यांनी सादर केलेली

0: सर्व गाणी खूप छान होती, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: यानंतरचा मेसेज आहे
0: सलगीश हाताळे यांचा, हे म्हणतात सुनोदराने क्विज के वाहने हा कार्यक्रम आम्हाला खूप
1: आवडतो.
0: धन्यवाद या संदेशाबद्दल. प्रकाश जैन यांचे काही संदेश आहेत, त्याचा आशय मी घेतो. पहिल्या या संदेशामध्ये त्यांचा आशय आहे, ते म्हणतात की 11 मे रोजीचा सुनोदराने क्विज के वाहने हा कार्यक्रम, या कार्यक्रमातले प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या दरम्यान लावलेली SP बालसुब्रमण्यम यांची गाणी ही खूप छान होती असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. हा संदेशही त्यांचाच आहे, प्रकाश जैन यांचाच. हे म्हणतायत 15 तारखेचा गुजारिशा कार्यक्रम सुमित गाडेकर यांनी सादर केला होता, तो आम्हाला खूप आवडला. त्याचबरोबर 11 मेचा प्रतिबिंब हा कार्यक्रम देखील आम्हाला आवडला, आणि लावण्य रंग हा कार्यक्रम देखील आम्ही आवर्जून ऐकतो. अभिराम सराफ यांचं सादरीकरण अतिशय उत्तम आहे असं देखील त्यांनी आपल्याला कळवलंय. या सगळ्या प्रतिक्रियांसाठी तुमचे मनपूर्वक आभार.
1: यानंतरचा मेसेज आहे आप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव आणि संपूर्ण जाधव कुटुंबियांचा. हे आहेत भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूर इथले. ते म्हणतात की आज प्रसारित झालेल्या एक ही फिल्मचे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात नितीन मनसुडे यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम खूपच बहारदार झाला असं ते म्हणतात.
0: खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचाच आणखीन एक संदेश आहे, ते म्हणतात हे नेहमीच श्रोते आहेत, गुजारिश कार्यक्रम यावेळेसचा कार्यक्रम आवडला नाही, याचं कारण म्हणजे या कार्यक्रमामधल्या चित्रपटांची निवड मला थोडीशी वेगळी वाटली. आवड आहे ज्याची त्याची, कदाचित तुमच्या आवडीचे चित्रपट नसावे पण अनेकांच्या आवडीचे ते चित्रपट असू शकतात. असो, तुमची काही प्रतिक्रिया असो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली, खूप खूप धन्यवाद.
1: यानंतरचा मेसेज आहे विभीषण कुंभार यांचा. हे आहे हल दहीवडे दहीवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की यादे चित्रपटातली आजची जी गाणी तू लावली होतीस
0: एके
1: फिल्मचे मध्ये ती आम्हाला खूप आवडली. त्याचबरोबर
0: 12 मे रोजीचा
1: चित्रविला हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात.
0: हा संदेश विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे यांचा. ते म्हणतात मंगळवारी 12 मे रोजी राजेंद्र कुमार कांबळे सरांनी सादर केलेला फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आम्हाला खूपच रंगतदार आणि बहारदार वाटला. श्रोत्यांशी मनमोकळेपणाने साधलेला सुसंवाद आणि ऐकवलेली गाणी अतिशय सुंदर होती. यावेळेस आमचा पण फोन लागला होता. कांबळे सरांशी बोलून खूप आनंद झाला. सुंदर सादरीकरणाबद्दल कांबळे सरांचं अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. खरा आनंद आमचाही फोन लागला या
1: वाक्यामध्ये
0: दिसतो.
1: खरे
0: नंदकुमार इंगळे अर्जुन नगर अमरावती इथले श्रोते हे देखील नियमित श्रोते आहेत. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरती ते सर्व कार्यक्रम ऐकत असतात आणि यांनी प्रतिक्रिया पाठवली आहे. शेतशिवाराच्या घडामोडी शेतीविषयक घडामोडीचा साप्ताहिक आढावा हा कार्यक्रम त्यांना आवडतो. सुदर्शन सुतार यांनी सादर केलेला हा कार्यक्रम माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक वाटला. खरंय, हा कार्यक्रम माहितीपूर्णही आहे आणि ज्ञानवर्धकही आहे. शेतीशी संबंधित सगळ्या घडामोडी म्हणजे अगदी शेती सहकार, सहकारामधल्या निवडणुका, खतं, बी बियाणं, बियाणांचा तुटवडा, त्यामध्ये झालेल्या काही घडामोडी, काही शासकीय योजना
1: आणि हवामान बदलानुसार काही जे नियम आता लागू झालेले असतात, काही बदल शेतकऱ्यांनी करायला हवेत ते सुद्धा या
0: कार्यक्रमाच्या संदर्भातल्या योजना असोत किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात नवीन तंत्रज्ञान आलं
1: असेल,
0: त्यांना माहितीसाठी काही ऍप तयार झाले असतील,
1: या सर्वांची माहिती आपल्याला या कार्यक्रमातून,
0: शेतशिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमातून मिळते. आणि अगदीच याचं श्रेय सुदर्शन सुतार आणि या कार्यक्रमाचे नियोजन करणारे डॉक्टर सोमेश्वर पाटील यांना जातात. हा संदेश आहे रमजान फुलारी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते हे म्हणतात आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम मला आवडतात. आज संध्याकाळी 5 ते 5:30 या वेळेत यादे या चित्रपटातली गाणी एक ही फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आम्हाला ऐकायला आवडली असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे विलासराव कोश्टी आणि हरिप्रसाद देवकर यांचा. हे आहेत शनिवार पेठ मंगळवेढा इथले. ते म्हणतात की 15 मे रोजी सुमित गाडेकर यांनी सादर केलेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला. निवडक हिंदी चित्रपट आणि त्यामधील लोकप्रिय सुमधूर गाणी ऐकून मन प्रसन्न झालं आणि सुमित सरांचं निवेदन आम्हाला भावलं असं ते म्हणतात.
0: बघ रेखा, म्हणजे याच्या आधी आप्पासाहेब जाधव यांची प्रतिक्रिया होती
1: मला तो कार्यक्रम
0: आवडला नाही, तर त्यामधल्या चित्रपटांची निवड मला योग्य वाटली नाही. आणि आता विलास

0: वेगळी गाणी खूप छान होती.
1: आवड म्हणजे प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते नितीन.
0: आणि हे हक्काचं व्यासपीठ आहे श्रोत्यांच्या, म्हणजे मला आवडलं नाही तर नाही म्हणतात, आवडलं तर आवडलं म्हणतात.
1: यानंतरचा मेसेज आहे पुन्हा एकदा सूरज चंदनशिवी यांचाच. हे म्हणतात की सुदर्शन सुतार यांनी सादर केलेला शेतीविषयक साप्ताहिक घडामोडींचा हा जो कार्यक्रम असतो शेतीवाराच्या घडामोडी, तो आम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला असं ते म्हणतात.
0: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. आता झाकीर मुलानी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांचा हा संदेश फुलचिंचोली पंढरपूर इथला. यांनी सविस्तर संदेश एकाच संदेशामध्ये संपूर्ण आशय मांडलेला आहे. ते म्हणतात, नेहमीप्रमाणे आज सकाळच्या प्रसारणामध्ये श्रीशैल बिराजदार यांच्याद्वारे सादर झालेले सर्वच कार्यक्रम खूप सुंदर होते. यावेळेस सादर झालेली मंथनी कौटुंबिक श्रुतिका छान वाटली. आरोग्य जागर हा कार्यक्रम सुद्धा यावेळेस खूप छान झाला. अर्थात हा आरोग्य जागर लाईव्ह फोन इन कार्यक्रम होता. यामध्ये डॉक्टरांशी जो संवाद साधला होता डॉक्टर सुरेश व्यवहारे आणि डॉक्टर नयना व्यवहारे,
1: आणि अतिशय महत्वाचा विषय होता
0: पीसीओडी आणि पीसीओएस, त्यावरती
1: स्त्रियांच्या विषयीचा हा पीसीओडी आणि पीसीओएसचा आपण विषय अगदी खूप छान पद्धतीने हाताळला आणि सर्वच श्रोत्यांचा खूप छान रिस्पॉन्स या कार्यक्रमाला.
0: आणि मुलांनी म्हणतात की श्रोत्यांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी छान उत्तरही दिली. आजच्या संध्याकाळच्या प्रसारणामध्ये सादर झालेले सर्वच कार्यक्रम, एके फिल्मचे या कार्यक्रमामधला यादे आणि या यादे चित्रपटातली संपूर्ण गाणी ऐकायला मिळाली. चांगल्या कार्यक्रमाबद्दल आकाशवाणी सोलापूर केंद्राचे आणि संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानलेले आहेत. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे महादेव खोचरे आणि मित्र परिवाराचा. हे आहेत भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. तसंच गुजारिश हॅलो आपली आवड या कार्यक्रमाची वेळ 9 वाजता करावी अशी आमची विनंती आहे. आणि तसंच हॅलोच्या
0: कार्यक्रमात आता सुनव तराने क्विझ के बहाणे या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण
1: अत्यंत चांगल्या पद्धतीनं करता आणि हे विश्लेषण स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार असं ते म्हणतात.
0: खूप खूप धन्यवाद. आणि आजही रात्री 10 वाजता सुनव तराने क्विझ के बहाणे या कार्यक्रमामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या विषयी, परीक्षाभिमुख घडामोडींच्या विषयी काही निवडक प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं, त्या प्रश्नांचं विश्लेषण हे सगळं ऐका आणि त्यामध्ये देखील सहभागी
1: व्हा. पण नितीन एक गोष्ट आपण महादेव खोचरे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराला सांगूयात की वेळ ही प्रत्येक कार्यक्रमाची ठरलेली आहे. त्यामुळे हॅलोच्या कार्यक्रमाचे गेले अनेक वर्ष वेळ ही रात्री 10 ते 11 आहे. कारण सर्व श्रोते आपापल्या घरी काम करून झाल्यानंतर अगदी निवांत वेळेमध्ये त्यांचे कॉल्स ते स्वतःही ऐकू शकतात आणि सगळ्याच हॅलोच्या कार्यक्रमांचा आनंद ते छान पद्धतीनं घेता येईल. म्हणूनच आपण ही रात्री 10 ते 11 वेळ ही निवडली आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला विविध भारतीचेही कार्यक्रम आपल्याला सहक्षेपित करायचे असतात. त्यामुळे ही वेळ फारशी आपल्याला बदलता येणार नाही आणि वर्षानुवर्ष हॅलोच्या सगळ्याच कार्यक्रमांची वेळ ही रात्री 10 ते 11 हीच आहे.
0: काही अपवाद वगळता आपण 9:15 ते 10 या वेळेमध्ये विविध भारतीचे काही कार्यक्रम आपण सहक्षेपित करत असतो. त्यामध्ये देखील
1: जर क्वेश्चनार वगैरे जर असले,
0: फनकार वगैरे असे जे कार्यक्रम आहेत विविध,
1: तेही खूप छान कार्यक्रम,
0: मोठा वर्ग आहे ऐकणारा, त्यामुळे ते कार्यक्रम आपण प्रसारित करत असतो. 9 वाजता कार्यक्रम तुम्ही म्हणताय तर 9 वाजता कदाचित दुसरे कार्यक्रमही येतील जर आपण काही कार्यक्रम करायचे ठरवले तर. पण आता सध्याला आहे ते कार्यक्रम 9 वाजता घेणं शक्य नाहीये, एवढं मात्र आपण त्यांना सांगूया.
1: अगदी.
0: हा संदेश सूरज चंदन शिवे यांचा खर्डी पंढरपूर इथले श्रोते. हे म्हणतात, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गाणीही आवडली. आता आजच्या प्रसारणाबद्दल आणि अनेक कार्यक्रमांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत, म्हणून ते म्हणतात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातली गाणीही आवडली. आणि आज आपण गावकरी मंडळामध्ये शेतशिवाराच्या घडामोडी संपल्यानंतर प्रल्हाद शिंदे यांची 2 गाणी प्रसारित केली होती, तर ती त्यांना आवडलेली आहेत. धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे प्रकाश जैन यांचा. ते म्हणतात की 17 मे रोजीचा गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा जो कार्यक्रम राजेंद्र कुमार कांबळे सादर करतायत तो आम्हाला खूप आवडतो. ज्यामध्ये आम्हाला माहिती तर मिळतेच मिळते, त्याचबरोबर ओल्ड इज गोल्ड असं ते म्हणतात. तर खरंच आपण जी गाणी गीत गाता हूं मैं या कार्यक्रमातून ऐकतोय ती खरंच गोल्डन एरातलीच गाणी ऐकतोय, नाही का नितीन?
0: खरंय खरंय. विष्णू मिस्किन आणि त्यांचा संपूर्ण परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथला हे म्हणतात.

0: गेल्या सोमवारचा प्रतिबिंब कार्यक्रम खूपच छान झाला, मनापासून आवडला. या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांची पत्र, मेसेज आणि पोस्ट वाचून दाखवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रत्येकाचा सहभाग ऐकताना खूप आनंद वाटतो आणि कार्यक्रमाशी एक वेगळंच नातं जुळून येतं. गेल्या प्रतिबिंबामध्ये रेखाताई नव्हत्या, मात्र दादांनी अतिशय छान पद्धतीने मेसेज वाचले. त्यांची बोलण्याची शैली आणि प्रत्येक संदेशाला दिलेला मान खूप आवडला. एक छोटीशी विनंती आहे, फक्त सोमवारच्या कार्यक्रमाबद्दलच नाही तर आठवड्यात जे इतर कार्यक्रम होतात
1: अतिशय छान असा मेसेज विष्णू मिस्किन यांनी दिलेला आहे. नितीन, फक्त सोमवारच्याच कार्यक्रमांबद्दल तुम्ही प्रतिक्रिया न पाठवता आठवड्याभरात अनेक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात, त्या सर्वच कार्यक्रमांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून नक्कीच पोहोचवत चला.
0: रेखा, एक आपण श्रोत्यांना SMS करण्याची एक ट्रिक सांगूया. समजा सोमवारचा कार्यक्रम आवडला तर त्याची प्रतिक्रिया द्यास, मंगळवारचा कार्यक्रम असेल तर मंगळवारचा कार्यक्रम एखादा आवडला तर त्याच दिवशी त्याची
1: प्रतिक्रिया तुम्ही
0: त्याच दिवशी द्या.
1: हो,
0: पण तुम्हाला अशी जर भीती वाटत असेल की मी मंगळवारी दिलेली प्रतिक्रिया ही पुढच्या सोमवारपर्यंत राहील का नाही, तर सेंट SMS मध्ये, सेंट मेसेज मध्ये तुमचा संदेश जसाच्या तसा आहे. जर तुम्हाला वाटलं तर प्रतिबिंब या कार्यक्रमाच्या वेळेस
1: सोमवारी
0: तो रिसेंड करा, म्हणजे तुम्हाला त्या त्या दिवसाची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवता येईल.
1: अगदी.
0: आणि तसं जर केलं तर खूप साऱ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंतही पोहोचतील. आणि तुम्हाला असं वाटू नये की कार्यक्रम जर सोमवारीच आहे तर आपण त्याच्या आधी का पाठवावं असं
1: नाही,
0: पण त्या त्या दिवसाला सुद्धा महत्व देऊया, त्या त्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय.
1: यानंतरचा मेसेज आहे पुन्हा एकदा विष्णू मिस्किन यांचा. हे आहेत दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले. ते म्हणतात की आकाशवाणीवरील गावकरी मंडळ हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला. जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर तानाजी वळकुंडे यांनी अतिशय सोप्या आणि महत्वाच्या सूचना दिल्या. उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी, पाणी, चारा आणि आरोग्य याबाबत दिलेली माहिती शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी होती. संवादक जयपाल खेडकर आणि सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांनी कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं सादर केला आणि संपूर्ण टीमचेही खूप आभार असं ते म्हणतात.
0: पुढच्या संदेशातला थोडासा आशय मी त्यांचा घेतो. विष्णू मिस्किन यांचा संदेश, गावकरी मंडळातील मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं व्यवस्थापन हा विषय अतिशय महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाटला. मका पिकाचं संरक्षण कसं करावं, आळीची ओळख आणि योग्य वेळी नियंत्रणासाठी काळजी कोणती घ्यावी याबाबत दिलेली माहिती खूप मार्गदर्शक वाटली असं मिस्किन परिवार आपल्याला सांगतोय. खूप खूप धन्यवाद.
1: यानंतरचा मेसेज आहे प्राध्यापक दीपक नरोणी यांचा. हे आहेत नेताजी महाविद्यालय सोलापूर इथले. ते म्हणतात की सुनोतरांनी SMS के बहाने हा कार्यक्रम आम्ही नेहमीच ऐकतो, त्याचबरोबर सोलापूर दिनांक हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये ज्ञानात भर पडणारे कार्यक्रम आहेत हे दोन्ही कार्यक्रम असं आम्हाला वाटतं. आठवड्यातून एकदा यशस्वी होण्याची मूलमंत्र यावर आधारित एखादा कार्यक्रम घेता येईल का असं निवेदन मी या निमित्तानं कार्यक्रम अधिकाऱ्यांना करू इच्छितो असं ते म्हणतात.
0: प्राध्यापक दीपक नरोणेची आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर आकाशवाणीवरती याच्या आधी यशोदीप नावाचा कार्यक्रम त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा विषयी ज्या घडामोडी व्हायच्या त्या घडामोडी देखील सांगायचो, सक्सेस स्टोरी देखील आपण त्याच्यामधून प्रसारित करायचो आणि याच्यामुळे प्रेरणा मिळायची, अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळायची. पण आता तसा कार्यक्रम नाहीये, पण नाहीये असं नाही होणार. आपण तशा प्रकारचा कार्यक्रम सुरू करता येतोय का याच्यावर नक्कीच आपल्या कार्यक्रमाची चर्चा करू.
1: गोष्ट आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथे आता रिकॉल झाली नितीन, आपण अगदी युववाणी या कार्यक्रमात सुद्धा अगदी जे
0: स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी झालेले
1: जे परीक्षार्थी होते त्यांचेही आपण मुलाखती आपल्या कार्यक्रमातून प्रसारित केलेलेच आहेत. त्यामुळे असं काही नाहीये की आपल्याकडे तशा पद्धतीचे कार्यक्रम झालेले नाहीयेत असं काही नाहीये.
0: आताही युववाणी हा कार्यक्रम जो आहे आता हा स्टेट वाईज हा कार्यक्रम सुरू आहे. 5:30 दररोज संध्याकाळी 5:30 आपण वेगवेगळ्या केंद्रांची युववाणी कार्यक्रम ऐकतो, त्यामध्ये देखील अशा काही सक्सेस स्टोरी आहेत
1: आपल्याला ऐकायला मिळतात
0: ऐकतच असतो. पण सोलापूरचं ओरिजिन, सोलापूरसाठी होम प्रोडक्शन आपलं जे आहे अशा संदर्भातलं ते आता नाहीये, तर आपण नक्कीच तसा करण्याचा प्रयत्न करू. या मध्यंतरी मुलखा वेगळी माणसं नावाचा एक कार्यक्रम होता, त्यामधून देखील आपण तसं करायचो. ध्येयपथावरील तरुणाई नावाचा कार्यक्रम होता, त्याच्यामधूनही आपण तसे कार्यक्रम
1: करायचे.
0: नक्कीच तशा आशयाचा एखादा कार्यक्रम सुरू करता येतोय का याची सकारात्मक चर्चा आपण आपल्या कार्यक्रमाधिकाऱ्यांसोबत नक्कीच करूया. धन्यवाद या प्रतिक्रिया.
1: यानंतरचा मेसेज आहे श्रीशैल कुंभार, संतोष कुंभार, विशाल कुंभार यांचा. हे आहेत दक्षिण सोलापूर हत्तूर इथले. ते म्हणतात की SMS के बहाने हा कार्यक्रम त्याचबरोबर आपली आवड आपकी पसंत.

0: सोलापूर दिनांक. विचारपुष्प आणि शेतीविषयक घडामोडी आम्हाला फार फार आवडतात. सोलापूर आकाशवाणी केंद्र मनापासून खूप आवडते आणि सगळ्याच कार्यक्रमाबद्दल खूप खूप आभार असं ते म्हणतात.
1: हा संदेश खूप स्क्रोल करायला लावतोय आणि हा एकाच व्यक्तीचा असणार आहे दरवर्षी यांचा दरवेळेस हा संदेश असतो.
0: हा शशिकला नरसिंग माळगे यांचा.

0: आभार असं ते म्हणतात.
1: हा संदेश खूप स्क्रोल करायला लावतोय आणि हा एकाच व्यक्तीचा असणार आहे दरवर्षी यांचा दरवेळेस हा संदेश असतो.
0: हा शशिकला नरसिंग माळगे यांचा हे
1: लष्कर सोलापूर होते. तर या संदेशामध्ये ते म्हणतायत कीटकांच्या दुनियेत वाळवी कीटकाबद्दल जी माहिती मिळाली
0: विशेष वाटली त्यांना
1: ती माहिती.
0: त्याचबरोबर आरोग्य जागर या कार्यक्रमामधील जी डॉक्टरांबरोबर आपण चर्चा केली
1: लाईव्ह
0: फोन इन कार्यक्रम केला
1: आणि पीसीओएस या विषयी
0: आम्हाला खूप आवडला.
1: त्याचबरोबर ते म्हणतात राजेंद्र कुमार कांबळे यांनी सादर केलेला गीत गाता उमय गुणगुणाता उमय हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप छान वाटला खूप आवडतो.
0: गाणी सुरेख होती
1: हो असं त्यांनी म्हणलंय. मागच्या वेळेसचा प्रतिबिंब सुमित गाडेकरांनी मी केलेला तो देखील आम्हाला आवडला असं त्यांनी कळवलंय. आणि शेवटी ते म्हणतात की आम्ही सर्वच कार्यक्रम ऐकतो. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण संदेशासाठी. हा पुढचा संदेश आहे दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूर इथल्या विष्णू मिस्किन आणि त्यांच्या परिवाराचा. ते म्हणतात लेखक सुनील जवंजाळ यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत मनाला विचारांची नवी दिशा देणारी वाटली. साहित्य जीवनातील अनुभव लेखन प्रवास आणि शब्दांच्या माध्यमातून समाजाशी जोडलं जाणारं नातं याविषयी अतिशय सुंदर पद्धतीने हा संपूर्ण प्रवास उलगडत गेला. अशा मुलाखतीमुळे लेखकाच्या मनातील भावना संघर्ष आणि प्रेरणा श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. कार्यक्रम ऐकताना वेळ कसा गेला हेच कळालं नाही. आकाशवाणीचा हा साहित्यिक उपक्रम खरोखरच ज्ञान विचार आणि संस्कारांची समृद्ध मेजवानी आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. हा संदेश
0: जनार्दन सीताराम रणशूर यांचा हे आहेत.
1: हा संबुधी रणशूर आणि त्यांचा संपूर्ण
0: हे आहेत होनसळ तालुका उत्तर
1: सोलापूर इथले. हे म्हणतायत अभिराम सराफ सादर करत असलेला लावण्यरंग कार्यक्रम सुनीता तारापुरे यांचा आता सध्याला सुरू झालेलं चला जाऊया ट्रेकिंग. त्याचबरोबर दिलखुलास यामधली सायबर सिक्युरिटी या विषयीची जी माहिती मिळाली आज
0: सकाळी
1: ती आम्हाला आवडली असं आपल्याला कळवले. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. सोनुळे परिवाराचा हा संदेश शिवाजी सोनुळे सविता सोनुळे मनीषा सोनुळे भाग्यश्री सोनुळे वैभव सोनुळे आणि त्यांचा संपूर्ण सोनुळे परिवार भोसे तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. हे म्हणतात सोलापूर केंद्रावरून आजचा गावकरी मंडळ तसंच सोलापूर दिनांक बालमंडळ बालसभा कार्यक्रम आहे तो आणि इतर प्रसारित झालेले सर्वच कार्यक्रम आम्ही मन लावून ऐकतो. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. हा संदेश मिस्किन परिवाराचा आहे परंतु याचा आशय आपण आधीच घेतलेला आहे. पीसीओडी आणि पीसीओएस हा 14 मे रोजी प्रसारित झालेला आरोग्य जागर हा लाईव्ह कार्यक्रम होता. यामध्ये
0: त्यांना खूप आवडला आणि त्यामध्ये महिलांविषयीच्या ज्या गरजेच्या वाटलेल्या काही गोष्टी होत्या त्यांना या कार्यक्रमातून ऐकायला मिळाल्या. त्याबद्दल आकाशवाणी सोलापूर केंद्राचे खूप खूप आभार असं ते म्हणतात.
1: रेखा हा विषय निघालाय म्हणून मी सांगतो या कार्यक्रमाचं संचलन करत असताना एक गोष्ट लक्षात आली की हा महिलांविषयी कार्यक्रम
0: अगदी
1: या कार्यक्रमाला प्रतिसाद खूप मिळाला परंतु यामध्ये महिला अजूनही या विषयाच्या संदर्भात लाजतात
0: बोलायला थोडंसं कचरतात या विषयी बोलायला.
1: त्यांनी त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आपल्या भावाला वडिलांना किंवा पतीला मिस्टरांना सांगितलेल्या स्वतः त्या फोनवर बोलायला लाजत होत्या. तर थोडस ते मला थोडंसं निगेटिव्ह वाटलं. जर पीसीओडी पीसीओएस याविषयी एक पुरुष त्या कार्यक्रमाचं संचलन करतोय सहभागी डॉक्टर दाम्पत्य एक महिला आणि एक
0: जेंट्स
1: ते जर असतील तर महिलांनी याविषयी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे समस्या सांगितल्या पाहिजेत आपल्या.
0: असं म्हटलं जातं नितीन की कुठल्याही डॉक्टरांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा कुठलीही
1: समस्या आहे ती सांगितली
0: पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला कळणार कसं ना तो प्रॉब्लेम काय आहे.
1: खरंय तर तो एक अनुभव होता. तर आपण आव्हान करूया की तसं न करता बिंधास्तपणे बोलावं. आकाशवाणी हे तुमचं माध्यम आहे हक्काचं माध्यम आहे आणि हे सगळे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी करतोय. तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सहभागी होताय परंतु इनडायरेक्टली होताय. गावकरी मंडळ या कार्यक्रमामधून 16 मे रोजी जागतिक पर्यटन दिनाचं महत्व आणि उद्देश हा विषय अतिशय छान पद्धतीने मांडण्यात आला. डॉक्टर विशाल वैराकर यांनी कृषी पर्यटनाचं महत्व शेतकऱ्यांना मिळणारे फायदे ग्रामीण संस्कृती जपण्यातील भूमिका सुंदररित्या समजावून सांगितली. जयपाल खेडकर यांचं सुंदर सूत्रसंचालन ते देखील आम्हाला खूप आवडलं असं मिस्किन परिवाराने आपल्याला कळवलेलं आहे. संभाजी जाधव रेश्मा जाधव शिरगापूर तालुका तुळजापूर धाराशिव इथले, हे म्हणतात आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम चांगले असतात. आजचा चित्रवेला

0: हा कार्यक्रम खूप छान वाटला. श्रीशैल बिराजदार यांनी तो सादर केला होता आजच्या सकाळच्या प्रसारणामध्ये. श्रावणी पाटील सोलापूर इथल्या श्रोत्या हे म्हणतायत, आकाशवाणी सोलापूर इज नॉट ओनली एफ एम स्टेशन, इट इज द हार्ट बीट ऑफ अवर पीपल. काय प्रतिक्रिया दिली त्यांनी,
1: खूप छान.
0: कधी कधी हार्टबीट तुम्ही म्हणताय पण कधी कधी आमच्या प्रसारणामध्ये पण व्यत्यय येतो बरं का, काही तांत्रिक कारणामुळं. नाही तर हार्टबीट बंद पडलं असं म्हणू नका त्यावेळेस. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. अविनाश हरिश्चंद्र कारंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, कामते बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथला. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान असतात. आजच्या गावकरी मंडळामध्ये खंडोबाचं गाणं हो प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ते गीत आवडलेलं आहे. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. बापू बोटे उपळाई ठोंगे इथले हे म्हणतात, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम छान असतात. सकाळची भक्ती गीतं सोलापूर दिनांक, गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं आणि शेत शिवाराच्या घडामोडी हे कार्यक्रम देखील खूप छान असतात असं त्यांनी आपल्या कळवले. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती सोलापूर इथल्या श्रोत्या, चला जाऊ ट्रेकिंगला, हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. आम्ही फिरायला गेलो असंच आम्हाला वाटतंय. तारापूर मॅडम यांचा आवाजही खूप छान आहे. सुरुवातीला जे तुम्ही आव्हान केलं त्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमचे काळजी घ्या असं आमचं म्हणणं आहे. आम्ही म्हणजे आपण काळजी घ्यावी असं त्यांना म्हणायचं बरं का. खमंग रुचकर मध्ये खूप छान रेसिपी असतात. थोडस घाई घाईने वाचतोय, वेळ कमी राहिली. असा संदेश लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील यांनी आपल्याला साठे पाटील वस्ती सोलापूर इथून विचारलाय. हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे नेहमीच श्रोते हे म्हणतात, कार्यक्रम आम्ही नेहमीच ऐकत असतो, सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतात. हा संदेश
1: वैभवी वेक तनुज आणि समस्त गुंड परिवाराचा हे आहेत, आदित्यनगर सोलापूर इथले. ते म्हणतात, ना टीव्हीचा झगबळघाट, ना मोबाईलची घाई, आकाशवाणी सोलापूर मनाची खरी सखी सोयरी. सोलापूरच्या मातीत रुजलेलं अवकाश एवढं नातं, आकाशवाणी तू आहेस आमच्या श्वासातली गाणी. या खूप छान चारोळींसाठी तुमचे आभार.
0: आभार. आणि तुम्ही कवी आहात याचाही शोध लागलेला आहे आम्हाला. तेव्हा आजच्या या चारोळींवरच आपण थांबूया, कारण रेखा आपल्याकडे वेळच आता शिल्लक राहिलेली नाही.
1: पण एक गोष्ट सांगूयात की काही प्रतिक्रिया राहिलेल्या आहेत, त्या सर्वांची आता आम्ही थोडीशी म्हणजे घेऊ शकत नाही,
0: त्याबद्दल आपण दिलगिरी
1: व्यक्त करूयात. आणि
0: अजमेर शेख यांची काही प्रतिक्रिया होती परंतु ती आता आपल्याला घेता येणार नाहीये. खूप खूप धन्यवाद आज प्रतिक्रिया दिलेल्या सर्व श्रोत्यांचे. प्रतिबिंब या कार्यक्रमातून आता मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: नमस्कार.
0: प्रतिबिंब कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पावणे नऊ
2: वाजता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नॉर्वे के प्रधानमंत्री योनस गॉर स्टोर से ओस्लो में वार्ता की. द्विपक्षीय संबंधों को स्वच्छ ऊर्जा और समुद्री अर्थव्यवस्था पर केंद्रित करते हुए पर्यावरण अनुकूल रणनीतिक साझेदारी के स्तर तक ले जाने पर सहमति. प्रधानमंत्री मोदी को नॉर्वे के राजा हेराल्ड पंचम ने सर्वोच्च नागरिक सम्मान ग्रैंड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ द मेरिट से सम्मानित किया. सरकार का निर्यात लक्ष्य इस वर्ष $1 ट्रिलियन. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ने अमरीकी उद्योग प्रतिनिधिमंडल के साथ परमाणु ऊर्जा सहयोग और भारत में निजी निवेश के अवसरों पर वार्ता की. पश्चिम बंगाल सरकार ने भ्रष्टाचार और महिलाओं पर अत्याचारों की जांच के लिए 2 जांच आयोग गठित किए. और आयुष मंत्रालय ने अत्यधिक गर्मी के संबंध में जन स्वास्थ्य परामर्श जारी किया. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की नॉर्वे की पहली यात्रा के दौरान दोनों देशों ने भारत नॉर्वे संबंधों को पर्यावरण अनुकूल रणनीतिक साझेदारी में उन्नत करने की घोषणा की है. आज ओस्लो में प्रधानमंत्री योनस गॉर स्टोर के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता के बाद संयुक्त बयान में प्रधानमंत्री मोदी ने इस बात पर प्रकाश डाला कि ये साझेदारी स्वच्छ ऊर्जा से लेकर जलवायु लचीलापन, समुद्री अर्थव्यवस्था लेकर हरित शिपिंग तक के क्षेत्रों में सहयोग को बढ़ावा देगी. उन्होंने आशा व्यक्त की कि भारत की क्षमता, गति और प्रतिभा का उपयोग करते हुए नॉर्वे की प्रौद्योगिकी और पूंजी के सहयोग से भारतीय कंपनियां वैश्विक समाधान विकसित करेंगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आतंकवाद के खिलाफ भारत के साथ मजबूती से खड़े रहने के लिए नॉर्वे का आभार व्यक्त किया.
3: मैं पिछले वर्ष नॉर्वे आने वाला था लेकिन पहलगाम में हुए आतंकी हमले के कारण वह यात्रा स्थगित करनी पड़ी. उस कठिन समय में नॉर्वे ने आतंकवाद के विरुद्ध भारत के साथ मजबूती से खड़े होकर

0: आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
1: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
2: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी गाणी. यामध्ये एक कलाकार आणि श्रोतेहो, आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे. चला तर मग कार्यक्रमात ऐकूयात बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: श्रोते हो, मराठी गाणी यामध्ये एक कलाकार, यामध्ये आज आपण ऐकत आहोत बेला शिंदे यांनी गायलेली गीतं. चला कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूयात बेला शिंदे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत, संगीत सलील कुलकर्णी यांचं.

आणि बरोतर श्रोते हो, याबरोबरच मराठी गाणी यामधील एक कलाकार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. यामध्ये आजचे आपले कलाकार होते सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 9:15 वाजले आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुनो दराने क्विज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोदर आणि क्विज के बहाणे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे सोपे सोपे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोदर आणि क्विज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोदर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आयएमएफ ही संस्था या संस्थेचं मुख्यालय कुठं आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था अर्थात आयएमएफ या संस्थेचं मुख्यालय कुठं आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमचं गावाचं हे नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

रोजा या चित्रपटातील गीतरचना आता आपण ऐकली. श्रोते हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, IMF अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेचं कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय अरळी खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून स्वप्नील दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार. याच प्रश्नासाठी बरोबर उत्तराचा संदेश आपल्या स्क्रीनवरती मला दिसतोय. झाकीर मुलानी, सुमैया सुभान, समीर सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर चाचा चाची आणि संपूर्ण परिवाराचा, फुल चिंचोली पंढरपूर इथले श्रोते, युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्रीशैल कुंभार आहेत हत्तूर तालुक्यात दक्षिण सोलापूर इथले श्रोते. भारत माने ब्रह्मपुरी मंगळवेडा इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बाबू शेख फुल चिंचोली पंढरपूर इथले श्रोते, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरातले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. नॅनोवा चेअरमन आणि बासू मुलानी फुलं चिंचोली पंढरपूर इथले श्रोते. गणेश कोरे, रक्षिता कोरे, शेळगी गावठाण सोलापूर इथल्या श्रोत्या, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीकांत बेडरकर आहेत रेल्वे लाईन सोलापूर इथले श्रोते. सावित्री हिरा चार हजारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. नितीन भागवत सूर्यवंशी, रत्नमाला सूर्यवंशी, साईराज सूर्यवंशी आणि त्यांचा संपूर्ण सूर्यवंशी परिवार, मुक्काम पोस्ट करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथला. ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला सोलापूर इथले श्रोते. शरण नागनाथ कांबळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार भोगा उत्तर सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसंगी पंढरपूर इथले भगवान रामचंद्र भिलारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार. दिंडेगाव तालुका तुळजापूर इथले प्रगती पाटील, प्रज्योत पाटील, प्रतीक्षा पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आप्पासाहेब जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार भीमनगर आंबे चिंचोली इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेडा इथले हनुमंत धायगोंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. हरिदास पवार, सविता पवार, आकांक्षा पवार, दर्शन पवार आणि त्यांचा परिवार खानापूर तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर इस्माईल शेख अरळी खुर्द धाराशिव इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. संकेत आणि सोमनाथ, संकेत आणि समर्थ हे आहेत सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. हनुमंत धायगोंडे सलगर खुर्द मंगळवेडा इथले श्रोते. विठ्ठल पांचाळ बदलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. रविराज तेलतुंबडे आहेत रेनगर सोलापूर इथले श्रोते. हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे जिल्हा सांगली इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार रोहिदास चौक पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. रानमसले तालुका उत्तर सोलापूर इथले प्रवीण देवीदास पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार. चळे तालुका दक्षिण सोलापूर, चळे तालुका पंढरपूर इथले सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. पाटखळ मंगळवेडा इथले विनोद पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार. रोहित कोकरे कामती मोहोळ इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अजिंक्य बारगजे आहेत कोल्हापूर इथले श्रोते. मनोहर जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार जानकीनगर जुळे सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. सुल्लेरे जवळगी अक्कलकोट इथले राजकुमार कुंभार आणि त्यांचा संपूर्ण परिवार. कोमल मेहत्रे बार्शी इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर आहेत शनिवार पेठ मंगळवेडा इथले श्रोते. फुलं चिंचोली पंढरपूर इथले गणेश परांडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. सोनोळे परिवार आहे भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. राजेंद्र शंकर माळे आहेत बेंबळे तालुका माढा इथले श्रोते. दिनकर साळवे शुगर फॅक्टरी गेवराई जिल्हा बीड इथले श्रोते. वैभव ममदापुरे हातुरे वस्ती सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. बालवडी तालुका सांगोला इथले कृष्णाळी एडके आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. संजय भोजने चिपळूण रत्नागिरी इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. सुधाकर गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलवळ कंधार जिल्हा नांदेड इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. सिद्धार्थ काळे दक्षिण सोलापुरातल्या माळकवठे इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरेश माळवदे आणि त्यांचा परिवार कोपरगाव इथला.

श्रोतेहो, आणखीनही काही श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं होतं, परंतु सर्व श्रोत्यांचा समावेश वेळेअभावी आपल्या कार्यक्रमामध्ये करता येणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारला होता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरता राखणारी, आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणारी आणि गरिबी कमी करण्यासाठी काम करणारी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. याची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी झाली. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अर्थात अमेरिकेमध्ये आहे. भारत हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF 191 सदस्य आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे ते आपण जरा जाणून घेऊया. IMF उद्दिष्ट आहे सदस्य देशांमध्ये आर्थिक धोरणांबाबत समन्वय साधणं, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेत आणि विनिमय दरात स्थिरता आणणं, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संतुलित विस्तार करणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं, ज्या देशांचा आयात निर्यात ताळेबंद अर्थात बॅलन्स ऑफ पेमेंट्स बिघडतो त्यांना तात्पुरती मदत करणं हे देखील काम आहे. आता तुम्ही म्हणाल की आज हे सांगण्याचं कारण काय, तर आपल्याला माहितच आहे की IMF हे वित्तीय वर्षासाठी अंदाज वर्तवत असतं. तर IMF यावर्षीचा काय अंदाज आहे तो आता आपण जाणून घेऊया. या वर्षासाठी म्हणजेच 2026 जागतिक अर्थव्यवस्थेला मंदी आणि तीव्र महागाईचा गंभीर इशारा IMF दिलाय. पश्चिम आशियातील विशेषतः अमेरिका इस्रायल आणि इराक इराण यांच्या वाढत्या युद्धामुळे आणि होमुर्झची सामुद्रध्वनी बंद झाल्यामुळे जागतिक पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे. इंधनाचं मोठं संकटही उभं राहिलेलं आहे. जागतिक मंदीचं सावट असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत थोडी मजबूत स्थितीमध्ये आहे हे IMF सांगितलंय बरं का. मात्र तरीही भारताला काही आघाड्यांवरती सतर्क राहावं लागणार आहे. म्हणजेच 25-26 या वर्षामध्ये भारताचा वास्तविक GDP हा 6.6% ते 7.3% आसपास राहण्याचा अंदाज IMF दिलाय. जागतिक परिस्थिती बिकट असल्यानं भारतासह सर्वच देशांच्या केंद्रीय बँकांनी आणि धोरणकर्त्यांनी कोणत्याही अनपेक्षित धक्क्यांचा सामना करण्यासाठी आधीपासूनच वित्तीय नियोजन करावं आणि महागाई नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं IMF ही आंतरराष्ट्रीय संघटना सांगते. आणि या संदर्भातच परीक्षाभिमुखी घडामोड देखील आहे. यावर्षीचा जो अंदाज आहे याच्याशी संबंधित देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात.

सुनोदराने क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. श्रोते हो, आता वळूया कार्यक्रमातल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानातल्या कोणत्या आर्टिकलला, कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलं जातं? भारतीय संविधानाच्या कोणत्या आर्टिकलला, कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलं जातं? प्रश्नाचं बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

मनीषा कोईराला यांच्यावरती चित्रित झालेलं बॉम्बे या चित्रपटातलं गीत गायलं होतं के एस चित्रा आणि सहकाऱ्यांनी. या गाण्याच्या आधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारतीय संविधानाचा आत्मा असं भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमाला, कोणत्या आर्टिकलला संबोधलंय, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय फुलं चिंचोली पंढरपूर इथल्या झाकीर मुलानी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने. याच प्रश्नासाठी स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आरळी खुर्द तुळजापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील आहेत विठ्ठल मंदिर पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आफ्रिना सना शेख आरळी खुर्द तुळजापूर इथल्या श्रोत्या, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे अप्रजित उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रगती प्रज्योत प्रतीक्षा पद्माकर आणि समस्त पाटील परिवार दिंडेगाव इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. साक्षी पाटील मंगळवेड्यातल्या पाटकुळगावच्या श्रोत्या, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मनोहर जाधव जानकीनगर जुळे सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. बाबू शेख फुलचिंचोली पंढरपूर इथले श्रोते. आरळी खुर्द धाराशिव इथले पैगंबर इस्माईल शेख, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. उषा विठ्ठल अंजिखाने पूजा प्रसाद अंजिखाने आणि समस्त अंजिखाने परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मंगेश मोकाशी शोभा मोकाशी आणि संपूर्ण मित्र परिवार सौंदाने तालुका मोहोळ इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले ज्ञानेश्वर वनमाने आणि त्यांचा परिवार, शिवदास उघडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते, प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते, दाऊद मुजावर अमन शेख आणि त्यांचा परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. संकेत आणि समर्थ आहेत सोलापूर इथले श्रोते. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शरण नागनाथ कांबळे आणि त्यांचा संपूर्ण कांबळे परिवार भोगाव उत्तर सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीशैल कुंभार आणि त्यांचा संपूर्ण परिवार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथला. शिरपन्नाळी दक्षिण सोलापूर इथल्या सोनाली बिराजदार आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. अप्पासाहेब जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार भीमनगर आंबे चिंचोली तालुका पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. भारत दशरथ जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार टाकळी सिकंदर मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. करण काळे मनरूप इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील रजपूत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. सूर्यवंशी परिवार करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. सावित्री हिरा चार हजारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथलाच, उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळी तालुका पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. संगीता कदम आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. अर्जुन सोपान गायकवाड आणि परिवार केगा उत्तर सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. शिंदे परिवार आहे शिरसी तालुका मंगळवेढा इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. रोहित कोकरे कामते येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शब्बीर जब्बार सय्यद सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर सोलापूर इथले रविराज तेलतुंबडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, प्रश्न विचारला होता, भारतीय संविधानाचा आत्मा असं भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमाला किंवा कोणत्या आर्टिकलला संबोधलंय, आणि याचं अचूक उत्तर आहे आर्टिकल 32, कलम 32. भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून आर्टिकल 32 उल्लेख होतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय, साऊल अँड हर्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं संबोधलं होतं. आता आर्टिकल 32 काय आहे ते आपण जरा जाणून घेऊया. आर्टिकल 32 हे नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज प्रोव्हाइड करतं. यामध्ये काय आहे, न्यायालयात जाण्याचा अधिकार. जर शासनानं किंवा कोणत्याही व्यक्तीनं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं तर नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात. केवळ हक्क देणं पुरेसं नसतं तर त्याचं रक्षण करणारी यंत्रणा असणं गरजेचं असतं. कलम 32 हे इतर सर्व मूलभूत हक्कांना खऱ्या अर्थानं संरक्षण देतं. संविधान सभेतील चर्चेदरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर मला विचारलं की संविधानातील सर्वात महत्वाचं कलम कोणतं

आहे, ज्याच्याशिवाय या संविधानाला काही अर्थच नाही। तर मी कोणत्याही कलमाचा उल्लेख न करता केवळ 32 चा उल्लेख करेन, कारण 32 हा संविधानाचा आत्मा आणि हृदय आहे। आता सर्वोच्च न्यायालयाकडे एवढी मोठी जबाबदारी आहे म्हटल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काही आदेश देत असतं, व्रिट्स देत असतं। 5 असे विशेष आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, ते कोणकोणते आहेत? नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी 32 अंतर्गत 5 प्रकारचे विशेष आदेश काढण्याचा सुप्रीम कोर्टाकडे आदेश अधिकार आहे। हिवेस कॉर्पस, पहिला, यामध्ये काय असतं? एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक किंवा स्थानबद्ध केलं तर त्याला न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश दिला जातो, म्हणजे डांबून ठेवता येणार नाही, तुम्हाला कारागृहामध्ये मर्जीप्रमाणे एखाद्या कैद्याला, एखाद्या आरोपीला ठेवता येणार नाही, त्याला न्यायालयासमोर हजर करावंच लागेल। परमादेश, मँडेमस त्याला म्हणतात, एखादी सरकारी संस्था किंवा अधिकारी जर कायदेशीर कर्तव्य बजावत नसेल तर त्याला ते काम करण्याचा आदेश न्यायालय देतं। प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध कनिष्ठ न्यायालयानं, लोअर कोर्टानं आपल्या अधिकाराबाहेर जाऊन काम करू नये म्हणून वरिष्ठ न्यायालय त्यांना थांबवत देखील असतं। उत्प्रेषण हा देखील एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटला किंवा चुकीचा निर्णय पुनरावलोकनासाठी वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्ट देत असतं। को वॉरंटो, एखादी व्यक्ती कोणत्या अधिकाराखाली सार्वजनिक पदावर कार्यरत आहे याची चौकशी करण्याचा अधिकार न्यायालयाला मिळतो। आता यामध्ये उच्च न्यायालयाचे पण काही अधिकार आहेत, सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच कलम 226 अंतर्गत आपल्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी उच्च न्यायालयात देखील जाता येऊ शकतं। आता याला अपवाद काय आहे, म्हणजे आपल्या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं, जर तसं कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध डायरेक्ट आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे। पण अपवाद काय आहे, कोणत्या काळामध्ये तो अधिकार गोठवला जातो, तर याला अपवाद आहे आणीबाणीचा काळ। राष्ट्रपतींद्वारे कलम 32 अंतर्गत न्यायालयात जाण्याचा अधिकार हा आणीबाणीच्या काळामध्ये तात्पुरता स्थगित केला जाऊ शकतो। थोडक्यात सांगायचं काय, तर कलम 32 किंवा आर्टिकल 32 हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं कवच आहे, म्हणूनच याला संविधानाचा आत्मा म्हटलं गेलंय। आणि कलम 32 मधील या उपाययोजना ह्या सर्वोच्च न्यायालयाकडून केल्या जातात, त्याला कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असं म्हणतात। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत तर अर्थातच सर्वोच्च न्यायालयाची भूमिका संविधानाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे याची देखील जाणीव आपल्याला होत असते।

सुनोदर आणि क्विज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:31 झाली आहेत. आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. श्रोतो, हा आहे कार्यक्रमातला तिसरा प्रश्न. जलीकट्टू हा खेळ प्रामुख्यानं कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो? जलीकट्टू हा खेळ प्रामुख्यानं कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो याचं अचूक उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

हे चित्र आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत दिले स्वप्नील दरेकर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराने. याच प्रश्नासाठी नितीन विजय बोंडगे यांनी देखील अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. माऊली सय्यद यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय अक्कलकोट येथून.

गुडगाव अक्कलकोट इथले गौडगाव कदाचित असं असावं, गौडगाव अक्कलकोट इथले हे श्रोते. विनोद पाटील पाटखळ मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार तुलचिंचोली पंढरपूर इथला. भारत, संगीता, शिवराम आणि समस्त कदम परिवार सुपली तालुका पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. समाधान रामचंद्र जाधव आहेत कोंडी इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे.

मजरेवाडी सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले ज्ञानेश्वर वनमाने आणि त्यांचा संपूर्ण परिवार युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते. बाबू शेख फुलचिंचोली पंढरपूर इथले श्रोते.

श्रोतेहो, जलीकट्टू हा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये खेळला जाणारा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक साहसी खेळ आहे. तमिळ संस्कृतीमध्ये या खेळाला शौर्याचं प्रतीक मानलं जातं. जलीकट्टूचा इतिहास जवळपास 2500 वर्ष जुना आहे. या खेळाला तमिळ भाषेत एरुथा जुवेथल म्हणजेच बैलाला मिठी मारणं असं म्हणतात. जलीकट्टू हा शब्द सल्ली सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांशी संबंधित आहे आणि कट्टू म्हणजे बांधलेला. या दोन शब्दापासून हा बनलाय. पूर्वी बैलाच्या शिंगांना नाण्याची पिशवी बांधली जायची आणि ती काढणाऱ्याला ते धन बक्षीस म्हणून दिलं जायचं. एका मोठ्या मैदानात किंवा एखाद्या गल्लीत बैलाला मोकळं सोडलं जातं. याचे नियम काय आहेत? मैदानातील तरुण खेळाडू धावत्या बैलाचा कुबडा म्हणजे हंप पकडण्याचा प्रयत्न करतात आणि बैलाला काही अंतरापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा किंवा त्याच्या शिंगावरील बक्षीस काढण्याचा प्रयत्न करतात. २०१४ आपल्याला माहितीच आहे की प्राण्यांवर होणारे अत्याचार आणि मानवी सुरक्षेचा विचार करून 2014 सर्वोच्च न्यायालयाने ह्या खेळावर बंदी घातली होती आणि ही बंदी उठवण्यासाठी 2017 जलीकट्टू या खेळासाठी 2017 या बंदी विरोधात तामिळनाडूतील तरुणांनी चेन्नईच्या मरीना बीचवर प्रचंड मोठं जन आंदोलन केलं होतं, ज्याला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळाला होता. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विशेष अध्यादेश काढून या खेळाला पुन्हा परवानगी दिली होती. अंतिमत 18 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं तामिळनाडू सरकारनं केलेल्या या कायद्याला वैध ठरवलं. त्यामुळं जलीकट्टू म्हणजे जलीकट्टू जसा साहसी खेळ आहे तसं महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत तीही बंद करण्यात आली होती. तीही 18 मे 2023 तिला मान्यता देण्यात आली. बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकातील कंबाला या पारंपरिक खेळाला देखील अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्यात आली. असो, जलीकट्टू हा तामिळनाडू राज्याचा साहसी खेळ आहे. स्वप्नील राजपूत यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. याच प्रश्नासाठी शुभम संस्कार स्वाती सचिन शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिर्शी तालुका मंगळवेढा इथला उत्तर अगदी बरोबर होतं. सातारा इथल्या राहुल कुलकर्णी आणि सुनील कुलकर्णी यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. मंगेश मोकाशी, अजित कोळी आणि प्रशांत राऊत सौंदाने मोहळी इथले श्रोते यांनी देखील उत्तर कळवलं होतं, परंतु ते उशिरा आलेलं आहे. सोनोळे परिवार यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. कोपरगाव इथला माळोदे परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. भगवान रामचंद्र भिलारे यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. देऊळगाव राजा इथले सागर माटोले आणि रेणुका माटोले यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. महबूब शेख, मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर होतं, पण उत्तर उशिरा आलेलं आहे. आणखीनही खूप सारी नावं आहेत. सुनोदरानिक वीज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. श्रोतो, कार्यक्रमातला हा आहे 14 हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज. हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज ही लघुकथा किंवा लघुकथांचा हा संग्रह, हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज हा लघुकथांचा संग्रह याच्या लेखिका कोण आहेत? हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज हा लघुकथा संग्रह या लघुकथा संग्रहाच्या लेखिका कोण आहेत? हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज. बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

के एस चित्रा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विरासत या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज हा लघुकथा संग्रह याच्या लेखिका कोण आहेत, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय जयश्री नितीन बोंडगे यांनी सोलापूर इथूनच. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला, कोंडी तालुका उत्तर सोलापूर इथले समाधान रामचंद्र जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार, अरळी खुर्द धाराशिव इथून पैगंबर इस्माईल शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उषा विठ्ठल अंजिखाने पूजा प्रसाद अंजिखाने हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथल्या श्रोत्या, फुलचिंचोली पंढरपूर इथले बाबू शेख यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. चैत्राली राजेंद्र माने बेंबळे तालुका माढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. बंडू बिरबल माळी यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. डोंगरगाव मंगळवेढा इथले हे श्रोते. भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला इथले श्रोते. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. रविराज तेलतुंबडे रेनगर सोलापूर इथले श्रोते. अली मुजावर दाऊद मुजावर अमन शेख अरळी खुर्द इथला हा संपूर्ण परिवार. सूरज चंदनशिवे खर्डी तालुका पंढरपूर इथले श्रोते. प्रियंका खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे आणि संतोष खडसे विदर्भ यवतमाळ इथले श्रोते. उमाकांत भीमराव आरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार. शिवप्रसाद भारत माने मंगळवेड्यातले श्रोते. पाटखल इथल्या विद्या पाटील यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. वल्लभ गायकवाड मंदार गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार. पांगदरवाडी तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज हा लघुकथा संग्रह याच्या लेखिका कोण आहेत, याचं अचूक उत्तर आहे बानू मुश्ताक. हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज हा मूळ कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांनी लिहिलेला आणि दीपा भास्ती यांनी इंग्रजीत अनुवादित केलेला एक अत्यंत प्रतिभावान आणि ऐतिहासिक लघुकथा संग्रह आहे. या पुस्तकानं 2025 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवलेला आहे. बुकर पुरस्कार मिळवून खरं तर हा कन्नड भाषेमधल्या लेखिकेला मिळालेला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पहिलाच पुरस्कार आहे, बुकर पुरस्कार आहे. कन्नड साहित्यातील कोणत्याही पुस्तकाला जागतिक स्तरावर लघुकथा संग्रहाला आतापर्यंत पुरस्कार नव्हता, हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ. कन्नड भाषेत एदैया पंते म्हणजेच हृदयाचा दिवा या नावानं हे प्रसिद्ध आहे. बानू मुश्ताक यांनी 1990 ते 2023 अशा सुमारे 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत 12 उत्कृष्ट लघुकथांचा संग्रह केलाय. या संग्रहाचंच हे पुस्तक. मुस्लिम महिलांचं जीवन या कथा प्रामुख्यानं दक्षिण भारतातील मुस्लिम समाजातील स्त्रिया आणि मुलींच्या दैनंदिन जीवनावर, त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधावर आणि सामाजिक ताणतणावावर प्रकाश टाकतात. पुरुषप्रधान संस्कृती, धार्मिक रूढी परंपरा, लैंगिक असमानता आणि या सर्वांविरुद्ध महिलांनी उभारलेला मूक परंतु प्रखर संघर्ष हा या पुस्तकाचा गाभा आहे. बानू मुश्ताक या स्वतः वकील आणि कार्यकर्त्या असल्यानं त्यांच्या कथांमध्ये कमालीचं वास्तव आणि सामाजिक भान असतं. त्या अत्यंत गंभीर विषय देखील नर्म खेळकर आणि प्रसंगी उपहासात्मक विनोदी बुद्धीने त्या मांडत असतात. याचं अनुवाद दीपा भास्ती यांनी केले. दीपा भास्ती या कर्नाटकातील कोडगू येथील एक प्रख्यात लेखिका आणि अनुवादक आहेत. या पुस्तकासाठी त्यांनी केवळ अनुवाद केला नाही तर बानू यांच्या शेकडो कथांमधून 12 सर्वोत्तम कथांची निवड करून पुस्तकाचं संपादनही केलंय. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. लंडनच्या प्रसिद्ध टेट मॉर्डन इथं झालेल्या दिमागदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या नियमानुसार जवळपास 57 लाख रुपयाचं बक्षीस बानू मुश्ताक आणि दीपा भास्ती यांना विभागून मिळाले. ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यक्रमामध्ये या प्रश्नाचा समावेश केला होता. अचूक उत्तर बानू मुश्ताक. हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज या लघुकथा संग्रहाच्या लेखिका आहेत बानू मुश्ताक.

सुरोदर आणि क्विझ के बहाणे या कार्यक्रमातला आता शेवटचा प्रश्न, प्रश्न नीट ऐका, गणिताशी संबंधित हा प्रश्न. एका तलावामध्ये कमळाची फुलं आहेत, ती दररोज दुप्पट होतात. जर तो तलाव पूर्ण भरण्यासाठी 30 दिवस लागत असतील तर तो तलाव अर्धा भरण्यासाठी किती दिवस लागतील? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. एका तलावामध्ये कमळाची नाही, तुम्हाला जी समजायची ती फुलं समजा. एका तलावामध्ये फुलं आहेत, ती फुलं दररोज दुप्पट होतात. तो तलाव पूर्ण भरण्यासाठी 30 दिवस लागत असतील तर तो तलाव अर्धा भरण्यासाठी किती दिवस लागतात? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

अशोका या चित्रपटासाठी के एस चित्रा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला एक गणिताचा प्रश्न विचारला होता. एका तलावामध्ये फुलं आहेत, ती दररोज दुप्पट होतात. जर तो तलाव पूर्ण भरण्यासाठी 30 दिवस लागत असतील तर तो तलाव अर्धा भरण्यासाठी किती दिवस लागतील? अतिशय सोपं विश्लेषण आहे. पहिले उत्तर कोणी कोणी बरोबर दिले ते आपण बघूया. स्वप्नील राजपूत आहेत वीर महाराणा चौक सोलापूर इथले श्रोते, स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते, बंडू वेरबल माळी मंगळवेड्यातले श्रोते, भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला इथले श्रोते, समाधान रामचंद्र जाधव कुंडी इथले श्रोते, उषा विठ्ठल अंजिकाने पूजा प्रसाद अंजिकाने हे हनुमाननगर सोलापूर इथले श्रोते, राजेश खिस्ते स्वाती खिस्ते आदित्यनगर आदित्य खिस्ते पंढरपूर इथले हे श्रोते आहेत, रविराज तेलतुंबडे रेनगर सोलापूर इथले श्रोते, सिद्धार्थ काळे माळख